0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: शिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही.
1: मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचं देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारं समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथं असमाधान फार तिथं दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथं खरं समाधान आहे तिथं चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती आपल्याला बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावं म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्यानं मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल पण परमार्थ मुरला म्हणजे तो बरोबर व्यवहार करून शिवाय निस्वार्थीही राहील. खरोखर परमार्थ हे एक शस्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती ही भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर आकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ आहे. मी काय म्हटलं, भगवंतावर आकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ आहे. परमार्थाला डोकं शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झालं, त्याला वाटलं की देव आपल्याला भेटला. पण ते काही खरं भगवंताचं दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच आपल्या प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागलं की आपले सगळे अवयव ज्या प्रमाणामध्ये आपोआप वाढतात तसंच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचं आहे. आपण साधना करत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखं पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावलंय आणि ते किती वाढलं हे बघण्यासाठी रोज आपण त्याच्या मुळ्या उपटून पाहायला लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसंच परमार्थाच्या प्रगतीचं आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येतं. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करत आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 153, दशक 11, समास पहिला, सिद्धांत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। सृष्टीच्या उभारणीची माहिती दिल्यानंतर आता संहाराची माहिती ऐका। मागच्या दशकामध्ये ती विशद करून दिलेली आहे, पण पुन्हा थोडक्यात माहिती देतो, ती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी। 100 वर्ष पाऊस न झाल्यास जीवसृष्टी नाहीशी होईल अशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत। 12 वर्ष सूर्य तापत राहिला तर त्यामुळे पृथ्वीची राख होईल, मग ती राख पाण्यामध्ये विरघळून जाईल व पाणी अग्नी शोषून घेईल, मग वारा दिसेल आणि तो निराकारामध्ये विलीन होईल। अशा तऱ्हेने सृष्टीची संहारणी झाली, मागे विस्तारपूर्वक सांगितले आहेच। मायेचा निराळस झाल्यामुळे स्वरूपस्थितीच उरली, तिथे जीव शिव पिंड ब्रह्मांड हे सगळं थोतांड आटून गेलं, माया अविद्येचं बंड विसळून गेलं, विवेक प्रलय ज्याला म्हणतात तसा झाला। पण विवेकी लोक जे सांगतात ते मूर्खांना कळत नाही। सगळी सृष्टी शोधली असता एक चंचल, एक निश्चल, चंचलाचा करता चंचल असतो तर सगळ्या शरीरामध्ये वास करतो, सगळ्या कर्तृत्वास चालना देतो, म्हणून अकर्ता या शब्दात व त्याचं वर्णन करतात। राव रंक ब्रह्मादिक सगळ्यामध्ये तो आहे, एकच आहे। तो नाना शरीर इंद्रियांच्याद्वारे चालवतो, त्याला परमात्मा म्हणतात। सकळ करता असं जाणतात पण नसेल त्याची प्रचिती विवेकानं घ्यावी। जो श्वानामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो, गाढवामध्ये मोठ्याने भुंकतो, नाना लोक देह पाहतात, विवेकी लोक देहातील आत्म्याला पाहतात, पंडित लोक अशा प्रकारे दोन्ही गोष्टी पाहतात। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तानी शुनि चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः। देह वेगवेगळे आहेत पण सर्व प्राणीमात्रांच्या आतमध्ये जाणीव एकच आहे, तिला जगज्योती जाणती कळा असं म्हणतात। कानाद्वारे नाना शब्द जाणता येतात, त्वचेला शीत उष्ण समजतं, डोळ्यांद्वारे पाहिलं जातं, जिभेद्वारे चव समजते, नाकाद्वारे वास घेतला जातो, कर्म इंद्रियांद्वारे नाना विषयांचा आस्वाद घेतला जातो। सूक्ष्म रूपाने स्थूल गोष्टींची नाना सुखदुःखांची परीक्षा केली जाते, त्याला अंतरसाक्षी अंतरात्मा असं म्हणतात। आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा शिवात्मा परमात्मा द्रष्टा साक्षी हा सत्तारूप आहे। जो विकारातील विकारी आहे, अखंड नाना विकार करतो, त्याला परमहीन भिकारी असं म्हणतात। सर्व एकच दिसतात, सर्व एकच समजतात, ही चंचलातील मायिक स्थिती आहे। माया ही चंचल मायिक आहे, परब्रह्म हे एकमेव निश्चल आहे, हे नित्य अनित्य जाणणे हा विवेक आहे। जाणणारा जीव म्हणजे प्राण, स्वरूप जाणत नाही तो अज्ञानी, जन्मणारा जीव तो वासनात्मक आहे असं जाण। स्वरूपी ज्याचं ऐक्य झालं तो ब्रह्मांश, इथे पिंड ब्रह्मांड यांचा निराश झाला आहे, इथे चत्वार जीवांचे विशेष सांगितले आहे। असो सगळं चंचल आहे, चंचल सगळं जाईल आणि निश्चल आदि अंती राहील, आद्य मध्य अवसान झालं तरी वस्तू सारखीच निर्विकारी निर्गुण निरंजन आणि निप्रपंच राहील। उपाधीचा निराश झाला की जीव शिवाचं ऐक्य होतं। विचार केला तर उपाधी आहेच कुठे? जाणणं म्हणजे ज्ञान, परंतु ज्ञानाचं अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याचं विज्ञान होतं। मन उन्मन कसं होतं ते ओळखावं। वृत्तीला निवृत्ती कळत नसेल तर गुणांना निर्गुण प्राप्ती कशी होईल? संतांमुळे विवेकाद्वारे गुणातीत साधक झाले। श्रवणापेक्षा मनन चांगलं, मननामुळे सारासार समजतं, निजज्ञानाने साक्षात्कार होतो आणि निस्संग वस्तू समजते। निर्गुणामध्ये असलेली अनन्यता म्हणजे भक्ती। आता लक्षांश वाच्यांश पुरे झाला, अलक्षाकडे लक्ष राहिले, मग सिद्धांतामध्ये पूर्वपक्ष कसा राहील? इतरांना प्रत्यक्ष आहे अशी वाटणारी माया जो अप्रत्यक्ष साक्षात्कारी झाला त्याला कशी दिसणार? त्याला ती निरर्थकच आहे। माईक उपाधी असूनही सहज समाधी ज्ञानी माणसाला प्राप्त होते। श्रवणाद्वारे ही बुद्धी अशा प्रकारे निश्चयात्मक व्हावी अशी अपेक्षा समर्थ करीत आहेत। आणि हा भागही इथे समाप्त झाला। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास प्रथम समाप्त।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

ती आता हरी आहे असं मानून फक्त तिची जो पूजा करतो, पण हरिभक्तात आणि इतर लोकात हरीचं वास्तव्य नाही असं समजून जो त्यांच्यावर प्रेम करीत नाही तो प्राकृत अर्थात निकृष्ट भक्त समजावा. आपण ज्या मूर्तीची पूजा करतो तिथेच फक्त हरी आहे, बाकी कुठं नाही हा भ्रम आहे. अहो, हरी सर्वव्याप्त आहे. सुजन हो,

आता कुणाला वाटेल की रजोगुण तमोगुण हे परमात्मा भक्तीला विरोधी असतात, मग तामस किंवा राजस भक्ती होईल कशी? याचं उत्तर यापूर्वीच एका दृष्टीनं आलं आहे. मानवाच्या ठिकाणी श्रद्धा जी असते ती त्रिविध असते, सात्विक, राजस, तामस. ती गुणांनी युक्त असणारी श्रद्धा ती त्याला भक्ती करायला प्रेरित करते. त्याच्याकडून अनन्य अव्यभिचारिणी निष्काम भक्ती होणार नाही, पण सकाम अथवा अन्य विकारांसह भक्ती होऊ शकते. समाजामध्ये असे पुष्कळ जण आपल्याला दिसतात. तसेच कित्येक तमोगुणी लोक केवळ तुच्छ आणि निंद्य विषयात आसक्त होऊन राहतात. देवधर्म उपासना इत्यादी काही न मानता अनिती, पाप, हिंसाचार, कपट, द्वेष इत्यादी तामस विकारांनी भरलेले असतात. त्यांचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये तामस ज्ञान, तामस कर्म, तामस करता इत्यादी रूपानं विस्तारानं केलेलं आहे. अशांना मृत्यूनंतर नरक आणि नरक भोगानंतर निंद्य अशा पश्वादी कृमिकीटकादी योनीचीच प्राप्ती होते. अशा स्थितीमध्ये एखादा तमोगुणी श्रद्धेनं भक्ती करू लागला तरी त्याचा तमोगुण हळूहळू हळूहळू कमी होऊन खऱ्या भक्तीचा अंतःकरणात उदय होऊ लागेल. नारदांचा हा आशावाद आपल्याला प्रेरकच नव्हे काय? सुजन हो, तसंच रजोगुणाचंही आहे. रजोगुणी पुरुष कर्मजड आणि भोगासक्त असतो आणि तो भोगाकरता भक्ती करतो. बहुतेक असेच भक्त अधिक असतात, पण अशा विषय भोगाकरता जरी तो भगवत भक्ती करील तरी त्याची चित्त शुद्धी होऊन हळूहळू विषयासक्ती कमी होऊ लागेल आणि हृदयामध्ये भगवत प्रेमाचा अंकुर निर्माण होऊ लागेल. म्हणूनच त्यांना तामस राजस भक्त अशी संज्ञा दिलेली आहे. मात्र ही पराभक्ती म्हटली जाणार नाही, श्रेष्ठ भक्ती म्हटली जाणार नाही. यामध्ये रजो तमो गुणाचा संबंध असल्यानं भेदभाव, व्यभिचार, सकामता इत्यादी अनेक दोष निर्माण होतात. असेही भक्ती करणारे बहुजन समाजामध्ये अनेक लोक दिसतात. म्हणून गवणी भक्तीत त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. तसंच श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्री

दुष्कर्मी मूर्ख अधम असे लोक मायेनं त्यांचं ज्ञान नष्ट झाल्यामुळे असुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला म्हणजे भगवंताला शरणी येत नाहीत असं म्हटलेलं आहे.

तुझ्यानं हो असे दुष्कृती नराधम जरी अधिक असले तरी पूर्व सुकृत चांगला आहे त्याला सुकृत वशात अल्पांशानं का होईना सद्बुद्धीचा लाभ होतो आणि त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण होतो. त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे प्रतिकूल असतं ज्याचा प्रतिकार आपल्या सामर्थ्यानं होत नाही त्याची निवृत्ती आणि जे अनुकूल वाटेल त्याच्या प्राप्तीकरता भगवान श्री हरीची भक्ती करण्याकडं त्यांची प्रवृत्ती होते. आणि असे जे भक्त त्यांचे तीन प्रकार भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे होत. त्यांच्या भक्तीचाही अंतर्भाव गौणी भक्तीतच केला आहे.

असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. या सगळ्यांना गौण भक्त म्हणण्याचं कारण यांच्या भक्तीमध्ये भगवान हा यांच्या इच्छेचा विषय प्राप्त करून देणारा साधन समजला जातो. साधनाची गरज साध्यप्राप्ती पावेतो असते. साध्यप्राप्तीनंतर साधनाला महत्त्व राहत नाही. मुख्य भक्तीमध्ये भगवान हाच आणि त्याची अनन्य भक्ती ही साध्य असते. तसंच या गौण भक्तीमध्ये अनन्यता नसते, साध्याचा व्यभिचार असतो. खरा भक्त निस्त्रैगुण्य होतो असं याआधी 47व्या भक्तीसूत्रामध्ये देवर्षी नारद महर्षींनी सांगितलेलं आहे. भागवतामध्ये सत्व रज तम गुणांनी होणाऱ्या भक्तीचा विचार केल्यानंतर पुढं निर्गुण

सुजन हो, श्रीमद भगवद्गीतेतील 7व्या अध्यायामधील अर्थ अर्थार्थी जिज्ञासु या 3 प्रकारच्या भक्तीमध्ये गुणसंबंध असतोच, म्हणून तिला गौणी असं म्हटलं आहे. अर्थ म्हणजे रोग, चोर, दुर्जन, व्याघ्रादिकांच्या संसर्गामुळं ज्यांचं जीवित रक्षण होणं अशक्य झालं आहे असे, स्वतःचे सगळे उपाय निष्फल झाले आहेत असे, अशा वेळी ते दुःख नष्ट करणारी शक्ती एकमेव परमात्माच आहे अशा दृढ भावनेनं सगळी शक्ती एकवटून भगवान श्रीहरीचाच धावा करणारा असा तो. पुराणांमधून गजेंद्र, द्रौपदी इत्यादीकांची उदाहरणं दिलेली आहेत. अशा अवस्थेमध्ये जो देवाचा धावा करतो त्याच्याकरता देव धावून येतो आणि त्या दुःखातून त्या अर्थभक्ताची सुटका करतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. तसंच कित्येक दारिद्र्याने अतिशय गांजलेले, त्यामुळे ज्यांना संसारामध्ये आपलं आणि कुटुंबियांचं जीवन चालवणं अशक्य झालं आहे, असे अन्याय चौरी हिंसादी मार्गानं द्रव्य संपादन करण्याचा प्रयत्न करतात आणि मग नरकाचे अधिकारी बनतात. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्वसंस्कारानं काही सद्भावना जागृत आहेत, असे पुरुष म्हणजे साधक केवळ परमात्मा श्रीहरीच आपल्याला या दारिद्र्याच्या आपत्तीतून सोडवणारा समर्थ आहे या भावनेनं त्याची भक्ती करतात, तेव्हा भगवान त्यांना दारिद्र्याच्या संकटातून मुक्त करतो. भक्त श्रेष्ठ सुदामा, ध्रुवबाळ यांची उदाहरणं पुराणादिकातून आपल्याला आढळतात. सुग्रीव विभीषणादिकांचाही अर्थार्थी भक्तामध्ये अंतर्भाव केला जातो. अशा भक्ताला अर्थ जरी प्राप्त झाला तरी त्याला अहंकार, दंभ, गर्व, मद तसंच अर्थापासून होणाऱ्या अन्य दोषांची बाधा होत नाही, कारण केवळ भगवत कृपेनेच हा लाभ आपल्याला झाला अशी त्यांची दृढ भावना असते. आणि त्या अर्थाचा विनियोग तो भगवत सेवेमध्येच व्हावा अशी अपेक्षा ठेवून असतो. म्हणजे एवढं सगळं जरी मिळालं भगवंताच्या कृपेनं, ते श्रीकृष्णार्पणमस्तू या भावनेनं आपलं जीवन व्यतीत करतो.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोते हो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखानुया हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायठणी. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणिक. दुपारी 1:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3:00 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 2 जून. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1800 साली कॅनडात जगातली सगळ्यात आधी कांजिण्यांची लस देण्यात आली. 1896 साली आजच्याच दिवशी गुग्लियमो मार्कोनीला रेडिओसाठी पेटंट बहाल करण्यात आलं. 1953 साली आजच्याच दिवशी इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरी हिचा राज्याभिषेक करण्यात आला. 2000 साली आजच्याच दिवशी लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा सहस्त्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 2014 साली तेलंगण हे भारताचे 29वे राज्य झाले. आजच्याच दिवशी 1907 साली मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म झाला. 1943 साली भारतीय संगीतकार इलिया राजा यांचा सुद्धा जन्म झाला. 1955 साली आजच्याच दिवशी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांचा जन्म झाला. तर 1955 साली आजच्याच दिवशी चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवशी म्हणजे 2 जून 1963 साली मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म झाला. 1965 साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉ यांचा जन्म झाला. 1988 साली आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध भारतीय ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. संध्याकाळी बाल्कनीत स्तोत्र म्हणत बसले होते. अव्या काय वह्या पुस्तकात बसलायस, चल कट्ट्यावर सगळे वाट बघतायत. अरे यार, उद्या सबमिशनची लास्ट डेट. प्रॉब्लेम विचारला आईला, पण तिला वेळ कुठं आहे? काय बिडू, अरे आईला विचारायचे दिवस संपले. आपली ए आय आहे ना, हे बघ, तिला आपल्यासाठी वेळही असतो आणि तिच्याकडे उत्तरही असतं. दॅट टू विद इन नो टाईम यार, ॲट युअर सर्विस ऑल टाईम, कुछ भी कभी भी. टाळ्या देत दोघंही कट्ट्याकडे पळाले, पण मी मात्र मित्रमैत्रिणींनो बसल्या जागी ए आयच्या चक्रव्यूहात अडते. आता

ज्येष्ठ नागरिकांच्या सवयीप्रमाणे म्हटलं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आमच्या वेळीनं ह्याच संवादाचा श्री गणेशा होणार. खरं ना? अहो, 22 वर्षाचा फरक, पण एकूण आपण टुपण याच कॅटेगरीतले. खरं की नाही? आता आजकाल AIचा हा गजर सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच वयोगटात असा काही गगनाला भिडलाय म्हणता. अहो, जग आपलं जगणं या सुनामीत बुडलंय, बुडणार की काय अशा शंकेनं माझ्या जीवाची अगदी घालमेल होते बघा. रेडीमेड, विना कष्ट, विना विलंब आपल्या समस्येचं सोल्युशन मिळतंय हा ठेवा गवसला म्हणून अनेक मंडळी अगदी हवेवर तरंगत आहेत. अहो, कुणाला नवा पर्याय सापडला म्हणून इतकंच काय, घरामध्ये कुणी बोलायला नाही, आता बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी AI सारखी मैत्रीण मिळाली आहे असं म्हणत सगळेच जण आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणून तरंगतायत बघा. खरं की खोट? वैज्ञानिक म्हणा, तंत्रज्ञ म्हणा, आपल्या बुद्धीची क्षमतेने पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. आज AI उद्या काय ह्या प्रश्नानी मी मात्र अगदी भांबावून गेले. अहो, निसर्ग मानवापुढे मानव निर्मित हा यंत्र मानव निर्माण करण्याचा शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अगदी अथक प्रयत्न करत आहेत आणि ह्या प्रयत्नात तुमचं माझं माणूसपणच संपणार की काय? मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न माझ्यासारखा निसर्ग मानव असलेल्या तुम्हालाही पडत असेल. अहो, इतकंच काय, पण याच क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना, शास्त्रज्ञांनाही हा प्रश्न सतावतोय बर का. मी याला अपवाद नाही. AIची ही जादूची कांडी आणि तिच्या जादूचं गारूड खरोखरच पुढे काय, आज AI हा प्रश्न मनात पोखरतोय, मनाला उकरतोय. ह्या प्रश्नाचं हे जे काही सोल्युशन AI देते त्यासाठी खुलजा सिमसिमचा मंत्र म्हणायला नको की जादूचा दिवाही घासायला नको. बस आपण ॲपवर फक्त आपली इच्छा व्यक्त करायची की एका क्लिकवर माहितीच्या कोठाराचा दरवाजा खुल गया आणि तो बघताना आपली अवस्था मात्र होते अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील तो कराने. आणि हा अनुभव थरारक असला तरी सुद्धा भविष्याची भीती मनात सतत जाणवून देणारा आहे यात शंकाच नाही. AI ही खरोखरच 21व्या शतकातली एक जादूगारीणच म्हणायला हवी. बर, मित्रमैत्रिणींनो, अहो, पूर्वीच्या पुराण कथातल्या दुष्ट कर्कश्य जादूगार किंवा जादूगारिणींप्रमाणेही नाही. क्लिक करताच विनम्र सेवकाप्रमाणे मेसेज येतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू किंवा हाऊ कॅन आय हेल्प यू. वा मित्रमैत्रिणींनो, अहो, इथूनच तर जादूची सुरुवात होते. आता सुरुवातीलाच खूप छान वाटलं बघा हा मेसेज वाचताना, कारण मला सांगा, मदत मागायला जर आपण कुणाकडे गेलो तर काय अनुभव येतो? अतिशय त्रासिक, वाकड तोंड करून कटू शब्दामध्ये गोड उपदेशाचे डोस आपल्याला पाजले जातात, मदत बाजूलाच राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे आणि मला खात्री आहे तुमचाही अनुभव यापेक्षा काही वेगळा नसणार.
पहिल्या पायरीवरून आनंदात मी दुसऱ्या पायरीवर जाते आणि मग माझी समस्या तिच्या पुढे ठेवते. अहो श्वास घेण्याआधी संवाद सुरू. पहिलंच वाक्य, वा किती छान आहे तुझा प्रश्न. आता हे वाचतात मी हुरळतेच, कारण आजवर शाळेपासून घरात दारात कुणालाही मी शंका किंवा प्रश्न विचारला की एकच, असले फालतू प्रश्न पडतातच कसे तुला, बिंडोक कुठली. अगं ती रमी ढमी बघ, सगळे तिचे प्रश्न ती सोडवते. माझा प्रश्न न सोडवता माझ्या डोक्यात भरलेल्या कांद्या बटाट्यांची आठवण मात्र न चुकता प्रत्येक जणांनी करून दिलेली आहे, करून देतोय. आता या पार्श्वभूमीवर माझ्या प्रश्नात एआयला काय छान दिसलं हे मात्र मी विचारलं नाही बरं का. ओ उगाच हात दाखवून नाही, हात दाखवून नाही, प्रश्न विचारून अवलक्षण कशाला करा, बरोबर की नाही. एआय बरोबरच्या संवादाचे संवादी सूर असे सुरुवातीला जुळले आणि मग काय, मग तिचं स्वरूप, कार्यक्षेत्र, क्षमता, तिच्या प्रभावाच्या आणि प्रभावाच्या वायुवेगानं होणारा प्रसार, लोकप्रियता, हे सगळं जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल अनेक दिवस जे माझ्या मनात होतं ते आता तिच्याच पुढे व्यक्त करायचं ठरवलं. हे सगळं प्रकरण वाढता वाढता वाढत गेल्यावर तुमच्या माझ्या माणसातल्या माणसाला अस्तित्वच नसेल का? आपलं अस्तित्वच ही एआय ग्रासून संपवून तर टाकणार नाही ना, या भीतीचा शंकेचा गोळा कायम मनात आहे, पोटात आहे. अहो भीती, शंका, चिंता याच स्वरूप एआयच्या प्रगतीची घोडदौड हा खरोखरच गंभीर आणि भीषण विषय झालाय आज. पण लक्षात कोण घेत खरं की नाही? हो पण मित्रमैत्रिणींनो असं नाही. हा मला जसा प्रश्न पडला तुम्हालाही तो पडतो, कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांप्रमाणेच या क्षेत्रातल्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञ असलेल्या अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर यांच्यासारख्या अनेकांना पडलंय. एआय क्रांतीवर लिहिलेल्या लेखात बुद्धिमत्तेचं संवर्धन की अस्तित्वाचं विसर्जन हा नेमका प्रश्न उपस्थित करून त्यावर त्यांनी त्या लेखामध्ये विवेचन केलेलं आहे. पण मी मात्र माझ्या शंका किंवा प्रश्न थेट एआयलाच विचारले, भविष्यातील अस्तित्वाची भीती तळमळ तिलाच सांगितले. ते ऐकताच एआयने मला दिलासा दिला. मला म्हणाली, अग भिण्याचं कारणच नाही, भीती सोड, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, तू विचार, मी तयार आहे. आणि मग काय मित्रमैत्रिणींनो, एआय आणि मी आमच्यातला मेसेजच्या माध्यमातून थेट चॅट किंवा संवाद रंगला. हो तो लाईव्ह संवाद म्हणजे मेसेजचा तुमच्या बरोबर मला शेअर करायचा आहे, पण आत्ता आज नाही. हा त्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हो पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा मांस ओळखताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत. गाईच्या मांसासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते. गाय दर 21 दिवसांनी मांसाची लक्षणं दाखवते. तिच्या मांसाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो. या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्य योनी जिला म्हणतो आपण ती सुजलेली असते, तिची अंतर्त्वचासुद्धा लालसर होते. योनी मार्गावरती काचेसारखा रंगहीन, पारदर्शक, स्वच्छ व चिकट मांसाचा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. तो सुरुवातीच्या काळात पातळ व नंतर घट्ट होतो. थोड्या वेळाने गाय लघवी करते आणि दूध उत्पादनामध्ये तात्पुरती घट येते. तर अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर आपण समजायचं की ती गाय मांसावर येण्याचीही लक्षणं दिसतात. कृत्रिम रीतीने अशा वेळेस योग्य वेळेत होणं गरजेचं असतं, तेव्हा त्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे. बहुतेक गायीत मांसाची लक्षणं संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिसण्यास सुरुवात होते. काही गायीत मांसाची लक्षणं सहज दिसत नाहीत, त्यास मुका मांस असंही म्हणतात. असा मांस लवकर लक्षात येत नाही किंवा आला तर उशिरा लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिम रीतीने योग्य वेळेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही. मांस ओळखण्यासाठी आणि त्यातही मांसाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गायीचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिम रीतीने करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिम रीतीने करताना योग्य ते खबरदारी घ्यावी लागते. मांसाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिम रीतीने केलं पाहिजे. या कालावधीत कृत्रिम रीतीने झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. गायीची प्रजनन विषयक सर्व माहिती कृत्रिम रीतीने करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे. रीतीने शक्यतो थंड वातावरणात व सावलीत केलं पाहिजे. रीतीने करण्यासाठी गायीला दूर चालवत नेऊ नये. रीतनासाठी वीर्य कांगी 37° सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी. इतर कोणत्याही पद्धती वापरू नये. गायीचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी. योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिम रीतीने करावं. गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये. नोंदवहीत कृत्रिम रीतीने केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे. ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गायीचा मांस ओळखण्याकरता आणि कृत्रिम रीतीने करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीनं कार्यवाही करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या. नमस्कार. कृषी संदेश.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 to 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण एक आगळा वेगळा विषय पाहतो आहोत ज्याचं नाव आहे एक लढा असाही. याचे 3 भाग आपण पाहिलेत. मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की हिमालयामध्ये औषधी वनस्पती भरपूर होत्या. या औषधी वनस्पतींपासून फायदा करून घेण्यासाठी अनेक बाहेरचे व्यापारी त्या ठिकाणी यायला लागले. झाडांची कत्तल व्हायला लागली. मोठमोठ्या लॉरीज घेऊन हे व्यापारी तिथं येत होते आणि दडपशाही सुरू होती. या सगळ्या दडपशाहीला तिथले लोक वैतागले होते आणि मग त्यातल्या काहींनी असं ठरवलं की आपण या येणाऱ्या लॉरीज किंवा मालट्रक त्यांच्या पुढं आडवे पडायचं आणि त्या गाड्या आपल्या अंगावरूनच पुढं जातील. पण शेवटी एक असा मार्ग निघाला की ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाबाळांचं वाघांपासून किंवा जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी त्यांना कवेत घेते, त्यांना मिठी मारते, तसंच या वृक्षांनाही आपण कवेत घ्यायचं किंवा मिठ्या मारायच्या. झाडं तोडायला जी माणसं येतील त्यांना आपल्या अंगावर आधी कुऱ्हाडी चालवाव्या लागतील. प्रसंगी आपली आहुती पडेल पण आपण झाडं तुटू द्यायची नाही, अशा प्रकारचा निर्धार त्यांनी केला. मंडळी, कंपनीचे ठेकेदार जेव्हा वृक्षतोडीसाठी आले तेव्हा गावातील लोकांनी खरोखरच वृक्षांना मिठ्या मारल्या. या आंदोलनात स्त्रियांचा देखील लक्षणीय सहभाग होता. कंपनीच्या लोकांनी हर तऱ्हेनं सांगून पाहिलं पण ही मंडळी आपल्या जागेवरून तसुभरही आली नाही. कंपनीच्या ठेकेदारांचा नाईलाज झाला. ग्रामस्थांच्या या अनोख्या भूमिकेपुढं त्यांचा कोणताही इलाज चालला नाही. शेवटी वन खात्याला त्यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा लागला. सगळे एकत्र आले की त्याची ताकद काय असते हे ग्रामस्थांनी दाखवून दिलं होतं. मंडळी, हेच आंदोलन पुढे चिपको आंदोलन किंवा मिठी मार आंदोलन म्हणून प्रसिद्ध झालं. या आंदोलनाचे आणखी एक प्रवर्तक आहेत, ते म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. त्यांचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल. सुंदरलाल बहुगुणा हे सर्वोदयी कार्यकर्ते. चीनच्या 1962 आक्रमणानंतर खरी लढाई प्रादेशिक नसून वैचारिक आहे याची जाणीव त्यांना झाली. सुंदरलाल बहुगुणा यांचं प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांची तेथील निसर्ग आणि माणसांवर असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टींची तिथल्या माणसांवर छाप न पडती तरच नवल. सुंदरलाल यांची गांधीजींच्या विचारावर अतूट श्रद्धा होती.

केला, आपल्या राष्ट्रीय धोरणाला आपणच कसे हरताळ फासतो आहोत हे त्याने पोट तिडकीनं सांगितलं. हिमालयात किमान पुढील 50 वर्ष वृक्षतोड होऊ नये, म्हणजे आपली वनसंपदा पूर्ववत व्हायला मदत होईल असं सरकारला आवाहन त्यांनी केलं. टिहरीसारख्या मोठ्या धरण प्रकल्पांना त्यांनी विरोध केला, त्यासाठी 45 दिवसांचं उपोषण केलं आणि या कारणासाठी तुरुंगवाससुद्धा भोगला. भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचं कार्य आजही सुरू आहे. सुंदरलालजींचा गौरव भारत सरकारनं पद्म पुरस्कार देऊन केला. सुंदरलालजी आज हयात नाहीत, पण बहुगुणा कुटुंबियांचं तिथल्या निसर्ग आणि माणसांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचाच वारसा त्यांचे कुटुंबीय पुढं चालवत आहेत. मंडळी, आपण ज्या चिपको आंदोलनाविषयी बोललो ते साधारण 1970 ते 1974 च्या कालावधीत वृक्ष आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सुरू झालं. पण त्यापूर्वीचा एक चित्तथरारक आणि रोमांचक इतिहाससुद्धा या आंदोलनाला आहे, तो आपण थोडक्यात जाणून घेऊ. 1730 म्हणजे ही जुनी गोष्ट आहे, जोधपूरच्या महाराजांना एक भव्य राजवाडा बांधायचा होता. त्याच्या बांधणीसाठी भरपूर लाकूड लागणार होतं, शिवाय या राजवाड्याचं बांधकाम चुन्यात होणार होतं. ही चुनकळी तयार करण्यासाठी भरपूर जळणही आवश्यक होतं. त्यासाठी साहजिकच भरपूर जंगलतोड करावी लागणार होती. जोधपूरजवळच 16 मैलांवर बिष्णोई लोकांची वस्ती असलेली खेजडली गाव होतं. या गावाजवळच्या जंगलात खेजरी वृक्षाची मुबलक झाडं होती. राजाने ही झाडं तोडण्याचा आदेश दिला. खेजरी वृक्ष म्हणजे बिष्णोईंचं जीव की प्राण, शिवाय त्यांच्या दृष्टीनं हा पवित्र वृक्ष होता. प्राण गेले तरी बेहत्तर, पण खेजरीची झाडं तोडू द्यायची नाहीत असा निर्धार या बिष्णोई लोकांनी केला. राजाचे सैनिक जेव्हा कोराडी घेऊन ही झाडं तोडायला आले, तेव्हा बिष्णोई लोकांनी या वृक्षांना मिठ्या मारल्या. या स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. अमृता देवी या स्त्रीनं तर गावातल्या सगळ्या स्त्रियांना एकत्र केलं, त्यांच्यामध्ये जागृती घडवली आणि या आंदोलनासाठी त्यांना प्रेरित केलं. मंडळी, सैनिकांनी सांगूनही लोक झाडांपासून हटले नाहीत. मग तेथील मुकादमानं सरळ आधी लोकांवर कोराडी चालवा म्हणून आदेश दिला. या लढाईत बिष्णोई लोकांनी आपले प्राण दिले. या लढ्यात गावातील अमृता देवीबरोबरच 363 ग्रामस्थ धारातीर्थी पडले. मंडळी, खरोखरच वृक्षांसाठी आपले प्राण देणारे हे ग्रामस्थ धन्य आहेत. एवढा भीषण रक्तपात झाल्यानंतर राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो स्वतः गावात पोहोचला, त्यानं गावकऱ्यांची क्षमा मागितली आणि यापुढे एकही हिरवं झाड तुटणार नाही असं आश्वासन त्यांना दिलं. गावातील 363 जणांच्या प्राणांचं मोल दिल्यानंतरच ग्रामस्थांना हा विजय मिळाला होता. आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या या अमृता देवी खेजडली गावातील ग्रामस्थ, चामोलीतील चंडीप्रसाद भट आणि त्यांचे सहकारी
पर्यावरण रक्षणासाठी आपलं आयुष्य

अर्पित करणारे सुंदरलाल बहुगुणा, या सगळ्यांचं कर्तृत्व पाहून या मंडळींना शतशः प्रणाम करावा असं वाटतं. मंडळी, या आंदोलनात अनेक स्त्रियासुद्धा पुढे आल्या आणि त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व कसं केलं हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटावरलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनरी आहे। लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची गीतरचना। ऐकूया मर्यादा या चित्रपटामधलं हे गीत। संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।
3: तू भी आ जा के आ गई रुत मर...

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी. चित्रपट डुप्लिकेट.

शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. समीर यांची गीतरचना, संगीतकार अनु मलिक आणि चित्रपट आहे हम आपके दिल में रहते हैं.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आता आपण ऐकणार आहोत दुसरा आदमी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत.

0: आपण ऐकलं दुसरा आदमी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: मनापसंत. या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राजेश रोशन.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत गरीबों का दाता या चित्रपटामधलं. ऐकूया शैलेंद्र सिंग, अलका याज्ञिक आणि अनुप जलोटा यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स।

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत हिना या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हम आपके है कौन या चित्रपटामधला रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घर एक मंदिर या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स।
2: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीत रचना, ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरे हम सफर या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया बिल्लू बादशाह या चित्रपटामधलं निदा फाजले यांचं गीत विनोद सहगल आणि दिलराज कौर यांच्या आवाजात. संगीतकार जगजीत सिंग.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. खुद्दार या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राजेश रोशन.

आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: अर अर गंगारा तुझा भाग्य लकाई तरी सांग
1: नाही सांगत भाई मग मीच सांगतो समध्यासनी

तिने साऱ्यांचा अपमान केला, तिने साऱ्यांचा अपमान केला, बड़ी रागान बेभान झाला।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी। या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत आहे गुरु किल्ली या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 2 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. गतविजेता बंगळुरू ठरला रॉयल, सलग दुसऱ्यांदा विजेतेपद. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या IPL मोसमाचे अजिंक्यपद रुबाबात पटकावले. फलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखल्यानंतर विराट कोहलीच्या नाबाद 75 धावांच्या खेळीच्या जोरावर विजयी लक्ष 5 गडी राखून ओलांडले. बंगळुरू संघाचे हे सलग दुसरे IPL विजेतेपद आहे. 2022 विजेत्या ठरलेल्या गुजरात संघाला 2023 नंतर पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतविजेता म्हणून मैदानात उतरणाऱ्या बंगळुरू संघाने साखळी फेरीतील लढतीपासून दिमागदार खेळी करीत प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला. पहिल्याच क्वालिफायर लढतीत गुजरातवर दणदणीत विजय मिळवत अगदी आरामात अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगळुरू संघाने फायनलमध्येही धडाकेबाज कामगिरी केली. रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार, जॉस हेझलवूड यांची प्रभावी गोलंदाजी आणि विराट कोहली याची आणखी एक शानदार खेळी बंगळुरूच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. आता वळूया पुढील बातमीकडे. स्वरांचा गोडवा हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड. आपल्या मधुर, मंजूळ आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 वर्षी रविवारी अंधेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमनताईंनी आपल्या सुमधूर आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी असंख्य अजरामर गाणी दिली. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 अविभाजित भारताच्या भवानीपूर येथे झाला होता. मराठीत निंबोणीच्या झाडामागे, सांग कधी कळणार तुला, नाविकारे वारा वाहेरे, केतकीच्या बने तिथे नाच लाग मोर यासारखी गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. तर हिंदीत आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, जिंदगी इम्तिहान लेती है, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे यांसह अनेक गाजलेल्या गीतांना त्यांनी स्वर दिले. मराठी आणि हिंदी बरोबरच त्यांनी पंजाबी, भोजपुरी, गुजराती, बंगाली, आसामी, ओडिया आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते. तसेच राज्य सरकारच्या लता मंगेशकर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्ण पर्व संपुष्टात आले असून त्यांच्या स्वरांचा गोडवा मात्र रसिकांच्या मनात कायम जिवंत राहणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. अधिक मासाच्या गर्दीने सप्तशृंग गड गजबजला, खान्देशसह राज्यभरातून भाविकांची गर्दी. आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर रविवारी भाविकांच्या गर्दीचा महापूर लोटलेला पाहायला मिळाला. अधिक मासातील पवित्र पौर्णिमा, रविवारची सुट्टी, उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि विविध नवसपूर्तींचे कार्यक्रम अशा दुर्मिळ योगामुळे लाखो भक्तांनी गडावर हजेरी लावली. या विशेष पर्वावर सकाळी भगवतीची पारंपरिक सुवर्ण आभूषणे भाविकांच्या दर्शनासाठी मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आली. पहाटेपासूनच गडावर भक्तीचे वातावरण होते. सकाळी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात आदिमायेच्या ऐतिहासिक आणि मौल्यवान सुवर्ण आभूषणांची मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यामध्ये देवीचा सुवर्ण मुकुट, मंगळसूत्र, कर्णफुले आणि इतर दागिन्यांचा समावेश होता. पूजाविधीनंतर ट्रस्ट सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात आणि श्री सप्तशृंगी माते की जयच्या घोषात या आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक डफाच्या निनादात ही मिरवणूक मुख्य कार्यालयापासून सप्तशृंगी देवीच्या मूळ गाभाऱ्यापर्यंत नेण्यात आली. आता वळूया पुढील बातमीकडे. ग्रँड फिनालेमध्ये थिरकले नाशिककर, वसंत व्याख्यानमालेचा समारोप. झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा मनोरंजनाचा खजिना असलेला रंगारंग कार्यक्रम आणि महिनाभर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचा समारोप अशा भव्यदिव्य ग्रँड फिनालेच्या उत्साहपूर्ण वातावरणात तरुणाईसह रसिक नाशिककरांनी रविवारी थिरकण्याचा आनंद लुटला. सोमवारी सायंकाळी तेंडल्या हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट दाखवण्यात आला. वसंत व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी सह्याद्री फार्मचे प्रशांत कारे, श्रीकांत बेणी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्राध्यापिका संगीता बाफना यांनी सूत्रसंचालन केले. ग्रँड फिनाले मनोरंजनात्मक कार्यक्रमात झी मराठी वाहिनीवरील विविध मालिकातील कलाकारांच्या सहभागामुळे उत्साहाला उधाण आले होते. हास्य सम्राट आणि किचन कलाकार फेम अभिनेता प्रणव रावराणे, झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती गौरी गोसावी, देऊळबंद 2 मालिकेचे निर्माते कैलाश वाणी, सहनिर्माते अभय निरकर, पार्श्वगायक राज गायकवाड, झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका स्वरा जोशी, शिंदेशाही बाणा प्रसिद्ध गायक अमित पगारे, सेलिब्रिटी नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक मीनाक्षी पोशे तसेच अन्य कलाकारांनी सहभागी होत नाशिककरांचा उत्साह द्विगुणित केला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत सुगंधी कट्टा. या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात रेखा डावजेकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे धरतीची लेकरे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.
3: आवडला मज मनापासून

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हळदी कुंकू या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवूळकर यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.
3: डोंगर मैना ठुमकत आली.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं ग दे माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनन
2: रेडिओ विश्वास। आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं, या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत रवींद्र भट यांचं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात नसते उठा ठेव या चित्रपटामधलं.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आजही आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मंजुश्रीजी राठी. खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
1: नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, नमस्कार. आपण धन्यवाद.
0: आपण अनेक प्रश्न घेतले. पुढचा प्रश्न मला असा आलेला आहे की मोबाईलचं ऍडिक्शन फार झालेलं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की संध्याकाळी परवचा म्हणायला, शुभंकर ते म्हणायला, आजी आजोबा घेऊन बसायचे. आज आजीच त्या मोबाईल मध्ये गुंतलेली आहे, तर नातू काय करणार?
1: खरंय.
0: कसं हे ऍडिक्शन घालवता येईल?
1: तेच उत्तर असणार आहे माझं. आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, हरिपाठ या गोष्टी जेव्हा आपण वाचतो, ध्यान, पूजा, नामजप, भजन, ध्यान या गोष्टी करतो, तर खरं काय आहे हे हळूहळू उलगडायला लागतं. आणि मोबाईलमध्ये मग तेवढं आपल्याला रुची राहत नाही. कारण परत मोबाईल का घेतात हे आपण समजून घेऊया की हा खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे की मोबाईल डिस्ट्रॅक्शन आहे. आजीपासून तर नातवापर्यंत, म्हणजे वर्षभराचा मुलगा पण त्याला मोबाईल देऊन टाकतात की बाबा बघ, रडू नको.
0: आणि मोठ्या कौतुकाने सांगतात, त्याला समजतं बरं का त्याच्यातलं.
1: खरंच आहे. आणि मला खरंच असं

0: सगळ्यात खालच्या पातळीचं, त्याचा जो मालिक आहे तो आहे इंद्रिय, त्याचा मालिक आहे मन, त्याचा मालिक बुद्धी, त्याचा मालिक आत्मा. तर आता मुलांना जे मोबाईल किंवा इव्हन आजी लोक मोबाईल घेऊन बसतात, आजोबा पण म्हणजे आजीच का म्हणावं आपण, तर ते शरीर इंद्रिय मन बुद्धी आत्मापैकी कोणाला ते मोबाईल आवडतं आहे आधी हे समजून घेऊया. तर हे शरीरावरती तर परिणाम पडतो, पण ते त्यांचं मन आहे आणि त्यांची इंद्रिय आहे हे ते तिथे जातात मोबाईलमध्ये. आणि याला जर का तुम्हाला हाताळायचं असेल, ट्रेन करायचं असेल, तर त्यांचा मालिक कोण आहे?
1: बुद्धी.
0: बुद्धी. तर बुद्धीच्या स्तरावरती आपण जेव्हा त्या व्यक्तीला समजून सांगतो, तर ऑटोमॅटिकली तो बुद्धी जो आहे तो जो सांगेल, कारण तो मालिक आहे, हा मनाचा मालिक आहे आणि मन हे इंद्रियांचा मालिक आहे, तर मालिक जे सांगणार ते तर डेडलाईन आहे ना. आता इथे तुम्ही जे सांगणार सगळ्यांना ऐकावंच लागतं ना. सो त्याच्यामुळे जे बुद्धी सांगणार ते मन ऐकणारच. किंवा एक आपण छोटंसं एक उदाहरण बघूया की समजा तीनच गोष्ट बघूया, इंद्रिय मन बुद्धी. इंद्रिय समजा तुम्ही आपण एक तुलना करूया की ते पाच घोडे आहे आपले पाच इंद्रिय. मन जे आहे ते मधलं लगाम आहे, ते घोड्यांना बांधलं आहे. आणि बुद्धी जी आहे हा तो सारथी आहे, सारथीच्या हातात ते लगाम आहे. तर आता मन कुठे जाणार? मन इंद्रियांकडे जाणार की मन जाणार बुद्धीकडे? तो मध्ये आहे. जसं रस्सी खेच हा एक गेम असतो ना, टग ऑफ वॉर, की त्याला खेचलं जातं. तर इथे दोन अपोनंट्स आहे, इंद्रिय आणि बुद्धी. मन तर बिचारा मध्ये लटकलेला आहे की इथे इंद्रिय पण खेचतंय मनाला आणि इथे बुद्धी पण खेचतीये मनाला. पण प्रश्न असा आहे की कुठे जाणार मग मन? तर श्रोत्यांनो विचार करा जरा की मन बघा कुठे जाणार, इंद्रियकडे जाणार की बुद्धीकडे जाणार? तर उत्तर एकदमच सोपं आहे की जो बलवान आहे तिथे तो जाणार. आता बलवान कोण आहे? तुम्ही प्रत्येक माणसाचं वेगळं असेल ना. कोणाची बुद्धी बलवान असेल तर त्याची त्याचं मन बुद्धीकडे जाणार, आणि ज्यांनी इंद्रियांना बलवान केलं असणार आहे त्याच्या इंद्रियकडे मन जाणार. आणि आपण अजून एक श्लोक बघूया इथे, सहाव्या अध्यायाचा पाचवा नंबरचा श्लोक मध्ये भगवान कृष्ण सांगतात, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसायतेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तर हे रिपू म्हणजे शत्रू, बंधू म्हणजे मित्र. तर कृष्ण भगवान सांगतात की उद्धरेदात मनात्मानम, तू स्वतः स्वतःचं उद्धार करू शकतो मनामार्फत. आणि मनाला जर का इंद्रियांची आधीन केलं तर तुझ्या सगळ्यात वाईटात वाईट शत्रूपेक्षा पण तो वाईट शत्रू झाला तुझा. आणि जर का बुद्धीचं ऐकलं मनाने तर तो तुझा सगळ्यात चांगला मित्रपेक्षा पण चांगला मित्र होऊन जाणार, आणि मग तुझं उद्धार होणार, उत्कर्ष होणार. तर आपण बेसिकली काय करायला पाहिजे, हे जे इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये जे टग ऑफ वॉर चालू आहे, रस्सी खेच चालू आहे किंवा स्पर्धा आहे, तर कोण सक्षम? आपल्याला सक्षम तर बुद्धीला करायचं आहे हे माहिती आहे, म्हणजे हे आत्ता कळतंय आपल्याला. आणि ते सक्षम कसे होणार हे बघूया आपण. तर साहजिक आहे, आपण समजा दोन झाड आहेत किंवा एक ते तण आहे काँग्रेस गवत आणि एक गुलाबाचं फूल आहे, वेगवेगळ्या प्लांटर बॉक्समध्ये आहे. आपण दोघांना खतपाणी दिलं तर दोन्ही चांगले होणार. पण जर का आपण ते तण आहे काँग्रेस गवत त्याला नाही टाकलं खतपाणी तर तो नाही होणार ना स्ट्रॉंग. तर तसंच आपण इंद्रियांना जर खतपाणी नाही टाकलं तर इंद्रिय नाही होणार बलवान. आज होतं काय आहे, खूप साऱ्या आयांना खास करून सगळे, म्हणजे खास करून कारण ते स्वयंपाक जास्ती करतात, असं वाटते की माझ्या मुलाला चिली मंचुरियन काय सोया चिली आवडतं, मंचुरियन आवडतं तर ते मी बनवून देते. तर ते हे लक्षात घेतलं पाहिजे की ती काय करती आहे, तर ती त्या मुलाचं इंद्रिय आहे त्याला बलवान करत आहे. मुलाच्याच पायावर कुल्हाडी चुकून मारली जात आहे थोडक्यात. आणि आपण काय करायला पाहिजे, तर आपण बुद्धीला स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि ही समस्या इतकी गंभीर होऊ शकते की मी जेव्हा इथे आर्किटेक्चर कॉलेजला HOD असताना पहिला वर्ष होता माझा, तर एकच बॅच होती आणि मी मोस्टली असायचे विजिटिंग टीचर क्वचित कधी. तर आम्ही

0: एक सुरुवातीचा एक इंडक्शन प्रोग्राम घ्यायचो, खूप छान अफलातून मस्त असायचं ते, की ज्याच्यामध्ये आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम बिल्डिंग, सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी घ्यायचो, गीता ऍप्लिकेशन सारखंच थोडंसं. तर त्याच्यात आम्ही त्या पहिल्या बॅचच्या मुलांना विचारलं होतं की तुमच्या स्टोरीबद्दल थोडंसं टीम बिल्डिंगसाठी. तर एका मुलीने सांगितलं की मैंने 5 बार सुसाईड अटेम्प्ट किया है, 5 वेळा सुसाईडचं अटेम्प्ट केलंय. आणि मला तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं, अजून आठवतं आहे, तर मला वाटलं की बापरे किती बिचारी मुलगी आहे, की काय वेळ आली असेल ना तिच्यावरती, की तिला असं करायची वेळ आली. मग नंतर मी तिच्याशी अजून बोलले तिसऱ्या दिवशी, तर तिने सांगितलं की तिने कसं का केलं अटेम्प्ट. तर ते अगदी ऐकण्यासारखं आहे आणि आय ओपनिंग आहे सगळ्या पालकांसाठी, खूप शिकण्यासारखं आहे या गोष्टीत. तर तिने सांगितलं की मी माझ्या वडिलांबरोबर डायमंडच्या दुकानात गेले होते आणि मला एक डायमंड रिंग खूपच आवडली होती, इतकी छान होती, मला हवीच होती ती म्हणे, आणि नाही दिली म्हणे त्यांनी ती. मग तेव्हा पहिल्यांदा मी अटेम्प्ट केलं सुसाईड. दुसऱ्यांदा असं शॉर्ट सर्किट झालं होतं, घरातली एक बाहुली तिची होती, ती जळाली तेव्हा केलं. म्हणजे असे इतके क्षुल्लक कारण होते ना. आणि मग मी नंतर त्यांच्या आईवडिलांशी बोलले, तर जेव्हा तिचे वडील आलेत ना, तर मी मुद्दामून ॲज अ सायकोथेरपिस्ट आणि HOD आउट ऑफ कन्सर्न असं केलं. तिथे ती एकदा बेशुद्ध होऊन पडली होती, तर मला थोडं हे झालं की बापरे काय. तर तिच्या वडिलांशी बोलताना त्यांनी सांगितलं जे सगळ्या श्रोत्यांनी, सगळ्या पालकांनी खास करून ऐकावं आणि याच्यातनं शिकावं. तर त्या पालकांनी सांगितलं की म्हणे, मॅडम मैंने ना इसको राजकुमारी जैसे रखा है, बोले कभी इसको ऐसने कोई चीज मांगी है और मैंने नहीं दी, ऐसा कभी नहीं हुआ, बोले मांगने से पहले ही मैं दे देता था, पर मांगने के बाद नहीं मिली ऐसा कभी नहीं हुआ है. म्हटलं तिथेच तुमचं चुकलं हो दादा, की तिला नाही म्हणायची, नाही ऐकायची तिला सवयच नाही तुम्ही ठेवली आहे लहानपणापासून, की तिला नाही सांगा तुम्ही, कारण तुम्ही शेवटी तिचे इंद्रियांना तुम्ही बलवान करत आहात आणि इंद्रियांना बलवान नकोय करायला. म्हणून आपल्याकडे जी गुरुकुल परंपरा होती की मुलांना तुम्ही 5-6 वर्षांपर्यंत प्रचंड प्रेम द्या, आणि ते प्रेम दिल्यानंतर पण मग मात्र गुरुकुल पद्धतीमध्ये, जिथे हे ब्रह्मचर्याचे 25 वर्ष मध्ये ते फाउंडेशन इयर आहे एका मुलाचे आयुष्याचे, त्याच्यामुळे तो घडतो पुढचे सगळे 75 वर्ष, समजा 100 वर्ष पकडले तर, ते या ब्रह्मचर्यावरती अवलंबून आहे. तिथे त्याला कष्ट करू द्या, तिथे त्याला इंद्रियांना बलवान नका करू, तिथे बुद्धीला बलवान करा. पहाटे 4 वाजता उठू द्या त्याला, अभ्यास अभ्यास म्हणजे सगळे आपले पुरातन काळातल्या गोष्टी मुख्य वाचू द्या, आत्ताचाही अभ्यास करा तेही गरजेचं आहे, पण पुरातन काळातल्या ग्रंथांना निग्लेक्ट नका करू, आपल्याला देवानी ऋषी मुनींनी प्रचंड दिलेलं आहे. सो थोडा लांब उत्तर झालाय हे,
1: खरंच छान, खूपच छान, श्रोत्यांना पण खूप आवडलं असेल
0: अशी आशा करते मी.
1: पुन्हा परत भरपूर प्रश्न आहेत, पण आपण त्याच्यासाठी पुढच्या भागामध्ये भेटूयात.
0: अगदी अगदी, खूप धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद.
0: येस, खूप धन्यवाद, आणि श्रोत्यांचे प्रश्नांचेही खूप धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, आपण ऐकत होतो मंजुश्री राठी यांना. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं कलावंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: मध्यानरातीला एकाएकी उचकीला गेली बाई, पाणी प्याले साखर खाल्ली तरी ती थांबली नाही. अशा इळला आठवण काढून

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा, या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं तुका झालासे कळस या चित्रपटामधलं गीत. ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात।

0: अग ए बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग. दि माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत, आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूय. नमस्कार शेळके साहेब. आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मला 5 ते 6 म्हशी दिसत आहेत. आम्ही सहज असं फिरता फिरता आलो आणि तुमच्या घरासमोर म्हशी दिसल्या आम्हाला की 5 चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा, दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
1: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
0: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरोबर. कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
1: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैशीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
0: अच्छा. मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
1: खरेदी बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापले नव्हती झाली, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
0: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
1: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
0: नाही नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेला
1: आहे? आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष
0: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा. केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
1: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
0: अच्छा.
1: दूध काही आपल्याला काढतात नसे, वय लहान असल्यामुळं बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
0: पर म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
1: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली होती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा.
0: अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का? आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली, आमच्या पशुपालकांना सांगा थोडस.
1: प्रगती झाली साहेब, आपण 1 म्हैस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 च्या 3 4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या.
0: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
1: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँक माहित नव्हती, काही माहित नव्हते. 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची. ही आपली पद्धत होती, ही आपली बँक.
0: अच्छा.
1: बस.
0: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
1: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली.
0: पण एकचे दोन, दोनचे चार, चारचे सहा तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो? बरं, काय
1: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे आहे 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ती 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते. तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरता, त्याच्यामुळे आम्ही जाफरान घालो होता.
0: पण असं म्हणतात हो की गावराणी दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट

0: मिळत नाही. म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील वा, अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो.
1: बरोबर आहे. शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
0: हा दोन पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत.
1: बरोबर आहे. म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, है की नाही. आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, है की नाही. नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल. व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही होत असतो. तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे.
2: मागच्या वर्षी साहेब 50-60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं. एक महिस गाबडली, एका म्हशील कॅन्सर झाला.
1: अच्छा. म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, है की नाही. बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला. तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
2: डॉक्टरचा सल्ला घेतली साहेब. डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गाडीला पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही. 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली, ती गेली. तर एका म्हशील कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं. डॉक्टर साहेब म्हणत पहिले खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथे, ते पिकलंच नाही. म्हैस ती गेली गाबण होती, 35,000 रुपयाची म्हैस.
1: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं पण हिंमत सोडावी लागत नाही.
2: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, या वर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता.
1: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
0: अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून. काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल.
1: बरोबर. असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात, असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो, लगेच आपण दवाखान्यात जातो, त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात ज्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे, वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का. अच्छा, तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिंमत सोडली नाही, हारली नाही, खचले नाही, बिलकुल काय नाही. दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले, है की नाही. आपण थोडस तुमच्या नुकसानाबद्दल आपण विचार केला, सुरुवात केव्हा केली तुम्ही आणि 1-2, 2-4 म्हशी झाले, है की नाही, आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही, ते गाऊनच वाटला तुम्हाला, है की नाही. तुम्ही सहन केला, तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना, कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता, आज काय भाव आहे?
2: आजचा भाव आहे साहेब 22-22.
1: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला? सकाळी किती निघते आणि संध्याकाळी?
2: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर 2 टाईम.
1: म्हणजे सकाळी 15 लिटर?
2: अच्छा,
1: 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही?
2: नाही, पाला वगैरे होऊ शकते ना साहेब, कोर नाही विकू शकत.
1: बरोबर.
2: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
3: अच्छा. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: गीत ऐकूयात कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत, आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करीत असतो. माझी सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी रेडिओ विश्वास हे ॲप डाउनलोड करावे, आणि ते डाउनलोड केल्यानंतर 24 तास गाण्याचा आनंद घेऊ शकतीलच. पण दर मंगळवारी दुपारी 12:30 किंवा रात्री 8:30 जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस हे गुंतवणूक विषयाचं मार्गदर्शन विनामूल्य ते ऐकू शकतील. काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 74,267 बंद झाला. या निर्देशांकाने एक दिवसाची घट 508 अंश दाखवली आणि एक वर्षाची घट 8.82%. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा निर्देशांक 23,383 ला बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 165 अंश दाखवली आणि एक वर्षाची घट 5.53%. साधारणपणे निर्देशांकातल्या 30 कंपन्या आणि निफ्टीमधल्या 50 कंपन्या आणि हे निर्देशांक यांचं जर आपण दोघांमधलं नातं बघितलं तर साधारणपणे 3:1 असं प्रमाण पडतं. म्हणजे जर निर्देशांक 3 घटला तर निफ्टी 1 घटतो. परंतु तरीसुद्धा एक वर्षाच्या चढउतारामध्ये यामध्ये फरक पडू शकतो. म्हणून काल निर्देशांक बंद होताना 8.82% निर्देशांकाचे सेन्सेक्सची घट आणि 5.53% निफ्टीची घट अशी दिसून आली. परंतु जसजसा आपण ब्रॉड मार्केटचा विचार करतो आणि मग त्यामध्ये BSE 100, BSE 200 किंवा BSE 500 या निर्देशांकाचा विचार करतो, त्यावेळेस BSE 500 हा निर्देशांक काल 35,078 बंद झाला. एक दिवसाची घट 340 अंश, पण वर्षाची घट फक्त 2%. मग अशा वेळेस काही श्रोत्यांचे प्रश्न आले होते की आम्हाला समजा बाजाराशी जर संलग्न राहायचं असेल आणि आम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल प्रेम नसेल तर मग तुम्ही वारंवार म्युच्युअल फंडाकडे या आणि छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे येण्याची गरज आहे असं नेहमी का सांगता? प्रश्न चांगला होता. आणखी एक दुसरा प्रश्न आला की मोठ्या कंपन्या योग्य ती भांडवल वृद्धी देत नाही, मग अशा वेळेस आम्ही छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि त्याच्यातून जर नफा कमवला तर त्याच्यात चुकीचं काय आहे? दोन्ही प्रश्न अतिशय बरोबर आहेत, परंतु तरीसुद्धा या प्रश्नांमध्ये काय नेमकी चूक आहे आणि काय करायला पाहिजे हे या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक व्यक्ती बाजारासाठी भरपूर वेळ देऊ शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावे की छोट्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावे. साधारणपणे असा अनुभव येतो की मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समधली भांडवल वृद्धी ही कमी असते आणि याच्या उलट छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भांडवल वृद्धी जास्त मोठ्या प्रमाणात मिळू शकते. परंतु छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची जोखीम जास्त असते आणि ती जोखीम स्वीकारण्याची ज्याची तयारी असते त्यानेच छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. आता आपण या ठिकाणी फक्त खाजगी क्षेत्रातल्या काही बँका आणि त्या बँकांच्या शेअर्समध्ये वर्षभरामध्ये काय वधघट झाली याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. AU स्मॉल फायनान्स बँक या बँकेच्या शेअर्समध्ये ज्या व्यक्तीने एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती त्या व्यक्तीने वर्षभरात 42% भांडवल वृद्धी घेतली. आणि याउलट ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराने वर्षभरात फक्त 7.2% वाढ घेतली. मग याचा अर्थ ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा AU स्मॉल बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर काय झालं असतं? मला 7% ऐवजी 42% भांडवल वृद्धी मिळाली असती. बरोबर आहे, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीचा जर विचार केला तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ॲक्सिस बँक ही निश्चितच चांगली ठरेल. याचा अर्थ AU स्मॉल बँक वाईट आहे असं अजिबात नाही, परंतु कोणत्या गुंतवणुकीमधून केव्हा बाहेर पडायचं हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या एका बँकेचा विचार करू. बंधन बँकेने 1 वर्षाची वाढ ही 21% दिली आणि या उलट HDFC बँक या बँकेच्या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना 1 वर्षाचं नुकसान हे 23% सहन करावं लागलं. म्हणजे एक छोटी बँक 22% वाढ देते आणि त्यावेळी दुसरी बँक 23% नुकसान करते. मग याचा अर्थ पुन्हा बंधन बँक चांगली आणि HDFC बँक वाईट अशा निर्णयाप्रत गुंतवणूकदार येऊ शकत नाही. HDFC बँकेने किंवा HDFC बँक आणि HDFC लिमिटेड या प्रवर्तकांनी या संचालकांनी HDFC बँक आणि HDFC लिमिटेड यांचं विलीनीकरण करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य नव्हता असं आमचं मत आम्ही या ठिकाणी वारंवार मांडलेलं आहे. आणि तेच मत आम्ही परत सांगतो की मर्जर विलीनीकरण झालं आणि विलीनीकरण झाल्यानंतर किमान 4 ते 5 वर्ष द्यावे लागतील ह्या बँकेला, तेव्हा विलीनीकरणाचे फायदे दिसू शकतील. याचा अर्थ संचालकांनी हा निर्णय दीर्घकालाचा विचार करून घेतलेला निर्णय आहे. मग आतापर्यंत ज्यांना HDFC बँकेच्या शेअर्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळाली, 95 साली हा शेअर फक्त 10 रुपयाला मिळाला होता याची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीतला जो शेअरमध्ये घट दिसते ती एकतर सहन करण्याची गुंतवणूकदाराची तयारी पाहिजे. बँकेच्या शेअर्सचं उदाहरण हे फक्त उदाहरणादाखल वापरलं आहे, परंतु प्रत्येक उद्योगात अशा प्रकारच्या घटना घडत असतात. जर आपण पेंट उद्योगातले वेगवेगळे शेअर्स याचा जर विचार केला तर वर्षानुवर्षे चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी देणारा एशियन पेंट हा शेअर आज निश्चितच मागे पडलाय, परंतु तो कायमस्वरूपी मागे राहणार नाही. आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीत जर शेअर्स घेतलेले असतील, शेअर्स मिळालेले असतील काही वर्षापूर्वी, तर ते शेअर्स सांभाळणं आणि आपल्याकडच्या शेअर्सची संख्या वाढवत जाणं, कारण मोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगले असतात असा आमचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आणि एशियन पेंटने 1983 साली 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 23 रुपये आधी मूल्य घेऊन जो दिला होता त्या गुंतवणूकदारांनी 83 ते 2026 43 वर्षात या कंपनीकडून प्रचंड नफा कमावलेला आहे. नफा म्हणजे भांडवल वृद्धी, बोनस शेअर्स, लाभांशाचे वाटप या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आता पुढचा प्रश्न आहे की खरोखर इतकी वर्ष शेअर सांभाळायचा का? गेल्याच आठवड्यात ट्विटरवरती एका गुंतवणूकदाराचा फोटो बघितला. त्या व्यक्तीचं वय होतं 96 वर्ष आणि त्या व्यक्तीने इन्फोसिसचे शेअर्स पब्लिक इश्यूपासून सांभाळले, ते आजचा गळ्यात कधी विक्री करण्याचा विचार केला नाही. मग ज्यावेळेस सोयी नव्हत्या त्यावेळेस गुंतवणूकदार एक प्रकारची त्यांच्यावरती सक्ती होती की शेअर सांभाळायचे, कारण विक्रीच्या सोयी नव्हत्या. आणि त्या तुलनेने आता खरेदी विक्री करणं खूप सोपं झालं आहे, पण खरेदी विक्री सोपी झाली याचा अर्थ ज्याला आपण प्रलोभन म्हणतो की की पटकन खरेदी विक्री करायची ही प्रलोभनं जास्त वाढली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा शेअर सांभाळण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आता खूपच कमी झालेला आहे आणि तो इतका कमी झाला आहे की एक वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आणि एक महिना म्हणजे सांभाळण्यासाठी चांगला अशा प्रकारचा या क्षेत्रात आता अनुभव येतो आणि म्हणून शेअर्सच्या बाबतीमध्ये हे सांगणं अत्यंत आवश्यक होतं. आजसुद्धा गुंतवणूकदारांनी जर स्मॉल कॅपच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळू शकेल आणि त्यामध्ये अनेक स्मॉल कॅपच्या योजना आहेत त्या योजनांची एक वर्षाची भांडवल वृद्धी जर सांगितली तर आश्चर्य वाटेल. युनियन बँकेचा जो म्युच्युअल फंड आहे त्या स्मॉल कॅपने एक वर्षाची वाढ 17% दिलेली आहे तर बँक ऑफ इंडियाचा जो स्मॉल कॅप फंड आहे त्याची एक वर्षाची वाढ 12% आहे. सुंदरम स्मॉल कॅप एक वर्षाची वाढ 10% आहे आणि म्हणून ज्या गुंतवणूकदारांकडे मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत अशा गुंतवणूकदारांनी थोडासा क्षेत्र बदल म्हणून स्मॉल कॅप या योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि स्मॉल कॅपची गुंतवणूक ही कंपनीमध्ये करण्याच्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केली पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात आता ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

जीवन भर लो, मर जाओगे प्यार कर।

0: अत एव अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया. धर्मवीर या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया अग्निपरीक्षा. या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: ऐकूया शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अनजान यांचं गीत दो दिलों की दास्तान. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
2: आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार राजेश रोशन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सर मी श्रीमंत आहे या कथेचा पुढील भाग. मयूर म्हणत होता, सर विश्वास ठेवा मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेल मी. सर मी गरीब आहे हे ठरवलं कोणी हो? मी चुकतोय बोलताना, कळतंय मला, पण सर ते नाव तसंच राहिलं तर मात्र मी आजारी पडेल. तेवढं नाव फळ्यावर तर माझं पुसून टाका ना सर. अचानक तो उठला आणि त्याने माझे पाय धरले. त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे तुला नको आहे ना बा आर्थिक मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत कसा ते मला जरा सांगशील का? मला कळलं नाही. सर माझ्या अभ्यासाच्या वया बघा, कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंड हँड वापरतो खरं आहे सर, पण मजकूर सर तोच असतो ना, मनात काय उतरतं ते महत्त्वाचं नाही का सर? सर माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, मी नेहमी पहिल्या तीनामध्येच आहे सर, आणि गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून निबंधापर्यंत सगळी बक्षिसं ही मलाच मिळाली आहेत. हो ना सर? सर सांगा ना मग मी गरीब कसा? मयूर मला विचारत होता. आता बघाचंच दुःखाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. खरंच मयूर तुला या पैशानं मदतच होणार आहे. माझं हे बोलण्याच्या आताच मयूर म्हणाला, सर ओ मदत कसली, माझी श्रम करण्याची वृत्ती तुम्ही नाहीशी करताय. शाळाच फी देते म्हटल्यावर जिद्दीने शिखरावर जाण्याची माझी इच्छा हरवून जाईल. सर संचयिका आहे ना शाळेची, त्यात माझं पासबुक बघा, कुठल्याही वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम शिष्यवृत्तीच्या पैशातून मी साठवलेली आहे. मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही मला निवडलं असावं, पण सर मीच नाही, आमचं घर श्रीमंत आहे सर. घरातले सगळे काम करतात, काम म्हणजे सर कष्ट करतात. बाबा स्टेशनवर हमाली करतात, आई धुणं भांडी करते, मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या घेते. सर वेळ कसा जातो समजतच नाही हो, दिवस कसा संपतो हे कळतच नाही हो. शाळेतल्या वाचनालयाची पुस्तकं सर्वात जास्त मी वाचली आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही मी पत्र पाठवतो. सर माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र आहे. सर आहे ना मी श्रीमंत इतर मुलांपेक्षा? आता तर तो स्मितरेषाने मोहरला होता. सर उरलेल्या वेळामध्ये मी शेजारच्या काकांकडून पेटीही वाजवायला शिकलो आहे. रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनी बुवा किती छान गातात, ऐकताना भान हरपून जातं. त्यांच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी त्याला विचारलं, व्यायाम शाळेत जातोस का रे? सर एवढी फुरसत कुठली हो, घरातच रोज 24 सूर्यनमस्कार आणि 50 बैठका घालतो. अंगावर एक थरार उमटला कौतुकाचा. सर मी श्रीमंत आहे या कथेचा उत्तरार्ध पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एम जी हसमत यांचं दो झूट या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं, आशा भोसले आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात। हे गीत आहे मुलझिम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलंय बप्पी लहिरी यांनी।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हे गीत आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं, धर्मवीर या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: विविध नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात हे गीत आहे लता मंगेशकर यांच्या आवाजात शहरे यारियांचं. ऐकूयात फासले या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिको हो फ्लोआ म्हणजेच FLOA या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शैलेश लेले सर सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने 2 भाषा शिकवण्याचं तंत्र घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये फ्रेंच आणि जर्मन या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात शिकवल्या जातात. या संदर्भामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधला, त्यांचा अनुभव जाणून घेतला. याच अनुषंगाने आज माझ्याशी शिरपूर धुळे या ठिकाणाहून 2 विद्यार्थिनी आणि त्यांचे सर असे 3 जण जोडले गेलेले आहेत. एक म्हणजे जागृती पाटील आणि दुसरी आहे रिद्धी देसले. या दोघीही PBM म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणी शिकतात. आणि त्यांचे सर हे देखील माझ्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे मजहर अली लियाकत अली सय्यद. असे हे 3ही जण आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर तिघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
4: धन्यवाद मॅडम.
3: थँक्यू सर. सर, मी तुमच्याकडे येते पण त्याआधी मी जागृतीशी संवाद साधते, त्यानंतर रिद्धीशी मी गप्पा मारते आणि मग मी तुमच्याकडे येते. तर जागृती पाटील आत्ता माझ्यासोबत आहे. जागृती, तू 5वीला आहेस आणि तुला फ्लोआ बद्दल कधी समजलं?
5: मी 9th आहे आणि मला फ्लोआ बद्दल जेव्हा मला ते व्हॉट्सअपला जॉईन झालं तेव्हा मला जेव्हा मेसेज आले तेव्हा समजलं.
3: बर बर. आणि तुझी कुठली लेवल पूर्ण झालीये आणि कुठली भाषा तू शिकलीयस?
5: मी फ्रेंच लेवल पूर्ण केली, फ्रेंच लेवल फर्स्ट आणि ती पूर्ण झालेली.
3: बरं, ज्या वेळेला तुला समजलं की आपल्याला अशी कुठली भाषा शिकायची आहे तर त्यावेळेला तू स्वतःहून तयार झाली की तुला कोणी सजेस्ट केलं की तू हे शिक वगैरे असं काही?
5: नाही, मी स्वतःहून तयार झाली होती.
3: बरं, आणि ज्या वेळेला तू घरच्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीची भाषा शिकायची आहे तर त्यावेळेला घरच्यांनी हो म्हटलं, नाही म्हटलं, तुला सपोर्ट केला, काय नेमकं झालं होतं?
5: म्हणजे मी सांगितलं होतं घरी की मला शिकायची भाषा, तर तसं सपोर्ट केला होता घरच्यांनी.
3: तुझी पहिली लेवल पूर्ण झाली आहे बरोबर?
5: हो.
3: मग ते शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
5: तशा तर आल्या होत्या, कारण की न्यू शब्द होते म्हणून थोड्या अडचण आल्या होत्या.
3: कोणाची मदत झाली तुला?
5: सरांची पण मदत झाली होती आणि माझी मोठी बहीणची पण मदत झाली होती.
3: बरं, जर्मन आणि फ्रेंच मध्ये तू नेमकी जी भाषा निवडली त्या मागचं काही कारण होतं का?
5: तसं तर मला फ्रेंच लेवल शिकायची होती म्हणून मी फ्रेंच घेतली.
3: बरं, मग तुला किती मार्क मिळाले आणि कसा होता एकूणच अनुभव?
5: मला 50 पैकी 45 मार्क मिळाले आणि अनुभव चांगला.
3: मी परत तुझ्याकडे येईन पण त्याआधी रिद्धीशी मी गप्पा मारते. रिद्धी, तुझं सुद्धा खूप मनापासून स्वागत आहे.
6: थँक्यू मॅम.
3: बरं, तू 5वीला आहेस आणि तू कोणती भाषा शिकलीयस?
6: मी आता 1st इयरला आहे मॅम आणि मी जर्मन भाषा शिकली.
3: बर, 1st इयरला आहेस. कुठला विषय घेतलाय?
6: मी आता BCA चूज केलेला आहे.
3: बरं, आणि कुठली भाषा घेतलीयस?
6: जर्मन.
3: जर्मन. त्यामध्ये किती लेवल पूर्ण झाल्या?
6: मॅम माझ्या 2 लेवल पूर्ण झाले.
3: बरं, आणि तुला जेव्हा समजलं फ्लोआ बद्दल त्यावेळेला तुला काय वाटलं होतं की इतक्या कमी पैशामध्ये खरंच आपल्याला शिकवतील का चांगलं, असं कधी काही शंका आली होती का?
6: हो, मला शंका आली होती की इतक्या कमी पैशांमध्ये आणि म्हणजे की चांगली भाषा शिकायला भेटते आणि आपल्यासाठी काय पण होतंय. आम्हाला सरांनी पण अप्रिशिएट केलं वगैरे, आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये एक्झाम द्या, मग तेव्हा मी त्याचा फॉर्म भरला होता.
3: अच्छा, बरं. ज्या वेळेला फ्लोआ विषय तुला समजलं आणि तू ऍडमिशन पण घेतलं, मग त्यावेळेला असं कधी झालं का की अरे ऑनलाईन पद्धतीने आपण शिकणार, मग आपल्याला काही अडचणी आल्या तर तिथल्या तिथे कोण शिकवणार, कोण समजून सांगणार? कारण इतर वेळेला कसं होतं लेक्चर्स असतात कॉलेजमध्ये तर आपण तिथल्या तिथे डिफिकल्टीज सॉल्व्ह करू शकतो, पण हे ऑनलाईन असल्यामुळे तुला जे काही अडचणी होत्या त्या तू कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेतल्यास?
6: मॅम, मी सरांना विचारलं होतं की मग मी कुठून सेशन करायचे, मग त्यांनी मला वेबसाईट सांगितली होती, मग तिथे मी ऑनलाईन व्हिडिओज पाहिले होते आणि त्याच्यामध्ये मग मी स्टडी केला होता.
3: बर. आणि ते शिकत असताना काय नेमकं वाटत होतं, कधी काही टफ गेलं का, किंवा भाषा तुला इंग्रजीतून शिकावी लागली की इंग्लिश ऐवजी मराठीतून पण शिकता आली?
6: मॅम मी जर्मन भाषा चूज केली होती मॅम, असे खूप डिफिकल्ट वर्ड्स आले होते पण मग तिथे मराठी आणि हिंदी दोघी ट्रान्सलेशन होते, मग समजायला सोपं गेलं.
3: अच्छा, नेमकं हे भाषा शिकण्यामागे काय तुझं प्रयोजन होतं की एक लँग्वेज आहे काहीतरी थोडाफार वेगळा अभ्यासक्रम आहे तर शिकूया, असं काही होतं की काही स्पेसिफिक त्यामागे तुझं कारण होतं की एखादी आपण फॉरेन लँग्वेज शिकली तर त्यामागे तुझा काही पर्पज होता का?
6: तसा पर्पज तर नव्हता तेव्हा माझा इलेव्हन्थ क्लासला, पण अशी इच्छा होती की जर्मन लँग्वेज शिकली तर ती मला पुढे कामात येऊ शकते.
3: काय पुढे प्रयोजन आहे, पुढच्या लेवल कम्प्लीट करायच्या आहेत किंवा अजून काही ठरवलं आहे, काय ठरवलंय नेमकं?
6: हो मॅम करायचं आहे.
3: बरं, आता तू जर्मन भाषा शिकली बरोबर?
6: हो.
3: मग ज्या वेळेला तुला शब्द माहिती झाले, वाक्यरचना तयार करता यायला लागल्या, मग त्यावेळेला कधी गंमत म्हणून जर्मन भाषेमध्ये बोलून बघायचा प्रयत्न केला?
6: हो केला होता मॅम, घरच्यांसोबत केला होता. आणि त्यांना मग ओळखायला लावायची मी की मी काय बोलते ओळखा असं.
3: बरं, जागृती तुला काही ऐकवायला आवडेल का आम्हाला फ्रेंच भाषेतलं?
5: फ्रेंच भाषेतलं तसं तर सोमवार मंगळवार जे आपल्या भाषेत शिकले होती ते जसं की सोमवारला ते लंदी म्हणतात, म्हणजे त्यांचे जे स्पेलिंग्स होते ते थोडे वेगळे होते आणि मराठी ट्रान्सलेशन वेगळं होतं. तसंच त्यांनी मंगळवारला मारदी म्हटलं होतं, बुधवारला मेक्र, गुरुवारला जदी म्हणलं होतं आणि शुक्रवारला वौद्रदी म्हणलं होतं आणि शनिवारला सामदी म्हणलं होतं आणि रविवारला दिमांश म्हणलं होतं. तर मी पाठ केलं होतं ना एवढंच आठवण आहे.
3: बर बर, तुमच्या दोघींशी परत थोड्या वेळाने बोलते पण आधी सरांशी आपण गप्पा मारूया. सर खूप

0: खूप स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद मॅडम, माय प्लेजर.
0: आपण किती वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात शिक्षक म्हणून?
1: मला या शाळेत 10 वर्ष पूर्ण झाली मॅडम.
0: अच्छा, आणि कुठले विषय शिकवता आपण?
1: माझी इंग्लिश स्पेशल आहे, मी इंग्रजी विषय आणि सवगतीला समाजशास्त्रही शिकवतो.
0: बर, फ्लोआची ओळख कधी झाली तुमच्याशी?
1: माझ्या एका गुरुवर्यांनी माझ्या शाळेला रेकमेंड केलं, आपले उदय सोनवणे सरांना, की या आमच्या शाळेत स्ट्रेंथ विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे आणि मोस्टली मिडल क्लास स्टुडंट असतात. तर असा आपला जो काही एक उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे, की काही विद्यार्थ्यांना मोफत सुद्धा या भाषा शिकण्याचा चान्स असतो आणि काही जे पेड आहेत ते पण एकदम अल्प दरामध्ये आपल्याला ही भाषा शिकायचा चान्स मिळतो. तर होत करू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचावं म्हणून माझ्या गुरुंनी उदय सोनवणे सरांना आमच्या शाळेला रेफर केलं आणि सोनवणे सरांनी आमच्याकडे अप्रोच केला.
0: बर बर, मग ही संकल्पना ऐकूनच तुम्हाला कशी वाटली? कारण शाळा म्हटली की अनेक उपक्रम आले, अनेक प्रोजेक्ट केले जातात विद्यार्थ्यांसोबत, पण एखादी भाषा शिकवणं आणि ती पण ऑनलाईन पद्धतीने आणि इतक्या कमी दरामध्ये, हे सगळं जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली?
1: नाही मॅडम, मला खूप अत्यंत आनंद झाला की ही ऑपॉर्च्युनिटी देवाने आपल्याकडे स्वतः म्हणजे उदय सोनवणे सर माझ्याशी अप्रोच करतायत आणि एक चांगला एक आपण प्लॅटफॉर्म उद्भवून देतोय विद्यार्थ्यांसाठी. मला खूप आनंद झाला की सर तुम्ही शाळे आमच्याबद्दल विचार केला. त्यांनी काही विद्यार्थी सिलेक्टेड म्हणून MNGL कंपनीच्या स्पॉन्सरशिप अंडर त्यांनी काही विद्यार्थ्यांना फी सुद्धा वेव ऑफ केली आणि माझ्या तेवढा खूप आनंद होता की पुढे जाऊन आपल्या भारताचे राष्ट्रीय स्तरावर जर्मन आणि फ्रेंच दोन्ही देशांची संबंध पण चांगले आहेत आणि आपण जॉबच्या या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांना एम्प्लॉयमेंटसाठी या भाषा शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर खालच्या पायापासून जर यांना भाषा शिकवायची सुरुवात दिली तर ते पुढे कॉलेजपर्यंत जाता ते चांगलंच ते वृद्धिंगत करून घेतील असं.
0: बरोबर, क्या बात आहे, किती छान. बर, या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हटलात की आपल्याकडे विद्यार्थी संख्या खूप आहे, तर मग फ्लोआसाठी किती विद्यार्थी एनरोल झाले आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला?
1: प्रथमत मागच्या म्हणजे 3 वर्षांआधी जेव्हा 2023 मध्ये सोनवणे सरांनी आम्ही हा प्रोग्राम सुरू केला त्यांच्या मदतीने आम्ही शाळेमध्ये, तर जवळपास 140 विद्यार्थी रजिस्टर झाले आणि आमची अजूनही विद्यार्थ्यांची तयारी होती की आम्हालाही या परीक्षेमध्ये या भाषा शिकायच्या आहेत, परंतु काही त्यांच्या एक लिमिटेशनमुळे मी 140 विद्यार्थी रजिस्टर करू शकलो आणि पुढे कंटिन्यू राहिले आणि दरवर्षी नवीन विद्यार्थी सुद्धा आम्ही रजिस्टर करतोय.
0: अच्छा,
1: विद्यार्थ्यांकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय मॅडम.
0: बर ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना तर उत्सुकता असणारच आहे काय आहे कसं आहे, पण मग कधी अशी वेळ आली का की पालकांना सुद्धा समजून सांगावं की तुमचा विद्यार्थी हुशार आहे, थोडेसे आपण जर का फीचे पैसे भरून त्याला जर का एनरोल करू दिलं तर कदाचित त्याचं फ्युचर ब्राईट असेल, असं कधी पालकांना समजून सांगण्याची वेळ तुमच्यावर आली होती का?
1: ही वेळ म्हणून नाही आली की आम्ही पालकांचा खूप विश्वास जिंकलेला आहे, त्यांना ही शाश्वती आहे की जर शिक्षकांनी किंवा याच्या विषय शिक्षकांनी इंग्रजी शिक्षकांनी जर हिला या कोर्समध्ये एनरोल केलेला आहे तर नक्कीच हा फायदेशीरच असेल. म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत असं अडवणूक केलेली नाही की नाही आम्हाला हे करायचे नाहीये किंवा आम्हाला पालकांना कन्व्हिन्स करण्याची वेळच आलेली नाही, कारण त्यांनी एवढा विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे.
0: क्या बात आहे, खूप छान वाटलं हे ऐकून की पालक सुद्धा तेवढेच शिक्षकांवर आणि शाळेवरती विश्वास ठेवून आहेत आणि अर्थातच हे सगळं क्रेडिट तुमचं आहे की तुम्ही स्वतः सुद्धा 10 वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात, त्यामुळे एक अख्खी बॅच आपल्या हाताखालून ज्या वेळेला जाते आणि त्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादं काहीतरी पुरस्कार मिळतो, बक्षीस मिळतं, तेव्हा तो आनंद काहीतरी वेगळा असतो.
1: हो मॅडम, नुकताच आम्ही आता हे रिद्धी आणि ही जागृती हे दोन्ही टॉपर्स विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या लेवलमध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल लेवलवर टॉप केलेलं आहे. त्यांना फ्लोआकडून मिळालेले जे मेडल्स होते ते आम्ही एका भव्य मोठ्या कार्यक्रमामध्ये पालकांसमोर आम्ही हे सर्व अनाऊन्स करू आणि त्यांना मेडल प्रदान केलं, मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलं, तर तो एक मोठा आनंदाचा क्षण होता विद्यार्थ्यांसाठी पण आणि त्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांना ओळख झाली की असं काहीतरी सुरू आहे.
0: क्या बात आहे, आणि याच्यातून इतर विद्यार्थ्यांना तर प्रेरणा मिळतेच पण ज्यांना पुरस्कार मिळालेला असतो त्यांना याच्यातून अजूनच मोटिवेशन मिळतं की यापेक्षा अजून काहीतरी चांगलं आपण करावं, आणि जे शिक्षक आहे तर त्यांचा आनंद तर काही वेगळाच असतो. म्हणजे आपल्या पोटच्या पोराला एखादा पुरस्कार मिळतोय असा आनंद त्या शिक्षकांना होत असतो. त्यामुळे मी अगदीच तुमची भावना समजू शकते. मला तुम्हाला
1: जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना काही अचीवमेंट बद्दल त्यांची स्तुती केली जाते, इवन छोटासा एक पेन सुद्धा त्यांना जर एक पारितोषिक म्हणून मिळत असतं तर त्या पेनचे व्हॅल्यू नसतं, परंतु तो एक पारितोषिक म्हणून आपल्याला मिळत आहे, तर त्या विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांना जास्त आनंद होतो की आपण जो काही या घोड्यावर आपण रेस लावली होती तो घोडा जिंकलेला आहे.
0: नक्कीच. बरं, आता तुम्ही जर म्हटलात की आतापर्यंत 140 आसपास विद्यार्थी एनरोल होऊ शकले, मग ही भाषा शिकत असताना शिकवत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण सुद्धा या कोर्सला ऍडमिशन घ्यावं आणि आपण सुद्धा एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा?
1: हो मॅडम, माझी पण इच्छा खूप आहे आणि मी ते करणारच आहे. आणि सोबतच आजूबाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी पाहिलं, मी ऑनलाईन क्लासेस जेव्हा यांना गायडन्स करायचो तर त्यांनाही काहीतरी नवल वाटायचे आणि त्यांनीही सांगितलं की सर आम्ही पण हा कोर्स करूया, तर बहुतांश शिक्षकांची इच्छा पण आहे. थोडासा या आमच्या मी 10वी आणि 12वीचे आम्ही वर्ग शिक्षक असल्यामुळे थोडासा आमच्यावर वर्कलोड जास्त होता, म्हणून मी आतापर्यंत तो कोर्स रेग्युलर जॉईन करू शकलो नाही, परंतु त्याचे स्टडी मटेरियल जे काही सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ते आम्ही वेळोवेळी ओपन करत असतो आणि थोडासा चर्चा आम्ही करत असतो.
0: बरं, एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात असेल किंवा फ्लोआ सुरू झाल्यापासून असेल तर तेव्हा काही घडलेली घटना किंवा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग असा काही या ठिकाणी सांगावासा वाटतो का?
1: असं खूप काही विशेष नाही, परंतु जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा मी हे आमच्या कार्यालयामध्ये इंट्रोड्यूस केलं की असं एक शिकण्याचे आपल्याला चान्स आहे, तर थोडासा आमच्या अधिकारी वर्ग जो आहे, जे ऑफिस बिअरर्स आहे शाळेचे, त्यांनी खूप काही प्रतिसाद काही खूप चांगला पॉझिटिव्ह दिलेला नव्हता. पण मी थोडासा हट्ट धरून आणि मी करतो हे सर्व माझ्यावर सोडा असं करून मी तो सुरू केला. परंतु नंतर जेव्हा त्यांना रिझल्ट यायला लागले, मुलांना सर्टिफिकेट्स आणि मुलं रँकिंग आणायला लागले, मुलांना मेडल्स यायला लागले, तेव्हा मग त्यांनी नक्कीच मुलांना आणि मलाही अप्रिशिएट केलं.
0: खूपच छान. बरं, काय वाटतं तुम्हाला अशा पद्धतीचा कोर्स सुरू झाल्यामुळे मुलांचं फ्युचर किती ब्राईट आहे, किंवा ज्या काही इतर ज्या शाळा आहेत इंग्लिश मीडियम असतील किंवा इतर काही प्रायव्हेट स्कूल असतील तर या ठिकाणी तर हे सगळं मोठ्या प्रमाणावरती अव्हेलेबल आहे, पण आपल्यासारख्या ज्या शाळा आहेत तर अशा विद्यार्थ्यांचा काय नेमका फायदा ह्या कोर्सेसमुळे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: खूपच फायदा आहे मॅडम. मी आणि सोनवणे सरांनी आमच्या बोलणं यावर विषय झाला होता की असं तर आम्ही बघायला गेलो तुमच्याकडे खूप क्रीम शाळा पण आहे की जी सीबीएसई आहे, स्टेट बोर्ड आहे, इंग्लिश मीडियम मध्ये फॅमिली पण वेल साऊंड असते, इकॉनॉमिकली साऊंड बॅकग्राऊंड असतो आणि स्टुडंट पण क्रीमी असतात. परंतु आमचा असा प्रयत्न आहे की हे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, जे सक्षम आहेत, ते आर्थिकदृष्ट्या बळकट आहेत, ते तरी 2 पैसे खर्च करून सर्व काही गोष्टी करू शकतात, परंतु मध्यमवर्गीयच्या मुलाला या सर्व ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत नाही, त्याच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, तर तो अतिरिक्त विचार करतच नाही. आणि म्हणून अशा शाळा आम्ही निवडण्याचा प्रयत्न केला की ज्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे आहेत, म्हणून त्यांनी इंग्लिश मीडियम किंवा सीबीएसई किंवा इतर पॅटर्नच्या शाळा न कॉन्सन्ट्रेट करता स्टेट बोर्ड आणि मराठी माध्यम इव्हन उर्दू माध्यमाच्या शाळा सुद्धा त्यांनी निवडलेल्या आहेत.
0: वा, तर सर एकंदरीतच आत्ताच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर असं तुम्हाला वाटतं?
1: खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत मॅडम. आणि लँग्वेज म्हटली तर ती पहिली पायरी आहे. कोणत्याही देशाला जायचं म्हटलं तर आधी आपल्याला त्या देशाच्या भाषेबद्दल प्रश्न निर्माण होतो. जर आमच्या विद्यार्थ्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा बेसिकली जर थोडं तोडकी मोडकी जरी शिकून घेतली तर ते कॉन्फिडेंटली तिथून पाय ठेवतील ते की नाही मला जर्मनी येते आणि मी जर्मनीला जॉब करायला जाऊ शकतो. तर हा कॉन्फिडन्स निर्माण होईल या आशेने आम्ही हा उपक्रम सुरू ठेवतोय की जेणेकरून हायर स्टडीज नंतर किंवा एम्प्लॉयमेंट जर नसली तर अब्रॉड ते जॉब करण्यासाठी जरी गेले तरी ते विचार करतील, बियॉन्ड द बाउंड्रीज ते विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे.
0: वा, नक्कीच. पुन्हा एकदा मी जागृतीकडे येते. तर जागृती, तू फ्रेंच लेवल 1 डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस. त्यावेळेला हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता तर त्यावेळेला तुला नेमकं काय वाटलं होतं?
2: मला वाटलं नव्हतं की माझा नंबर येईल असतो, पण जेव्हा नंबर आला तेव्हा वेगळं वाटलं, आनंद पण झाला आणि असं वाटलं की फ्रेंच लँग्वेज घेतली ना आता अजून पुढे जायचं.
0: बरं, जाता जाता सगळ्या तुझ्या ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना काही तुला सल्ला द्यावासा वाटतो का की अशा पद्धतीच्या भाषा शिकल्यामुळे किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे असे कोर्सेस केल्यामुळे काय नेमकं भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो?
2: हो, मी तसं तर जेव्हा मला मेडल भेटलं तेव्हा मी सांगितलं होतं मुलींना, मग त्यांनी मला विचारलं पण होतं की लँग्वेज फ्रेंच लँग्वेजचं भेटलं का, मग त्यांना पण वाटलं की आम्ही पण घेणार असं. त्यांना पण उत्साह वाटला होता की आम्ही पण फ्रेंच लँग्वेज घेणार बोलणार असतो.
0: रिद्धी तू सुद्धा जर्मन लेवल 2 ची डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस, मग तुला नेमका काय वाटलं होतं, कसा आनंद झाला होता की तू चांगल्या मार्कांनी पास झाली हे कळल्यावर?
3: मी जेव्हा लेवल 1 दिली मॅम तेव्हाही मला चांगले मार्क्स होते, पण मी जेव्हा लेवल 2 दिली मग माझा डिस्ट्रिक्ट रँक आला, मग मी खूप हॅपी झाली होती. माझ्या घरच्यांना पण सांगितलं, त्यांनी पण मला सांगितलं की तू पुढची लेवल पण दे असं.
0: खूप छान, आज तुम्हा तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आतापर्यंत अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी मी गप्पा मारल्या, पण धुळ्याची शाळा आज पहिल्यांदा या ठिकाणी सहभागी झाली आणि त्यानिमित्ताने तुम्हा तिघांशी गप्पा मारता आल्या. आणि फ्लोआचं काम संपूर्ण महाराष्ट्रभरात ओव्हरऑल चालू आहे, आणि नुसतं चालू नाहीये तर विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास होत आहेत हे सुद्धा लक्षात आलं. तर तुम्हा तिघांचेही अतिशय मनपूर्वक आभार, आणि जागृती आणि रिद्धी तुम्हा दोघींना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. मजहर सर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की तुम्ही असेच विद्यार्थी घडवत राहा, तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुम्ही असंच भरभरून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देत राहा. आपल्यामुळे विद्यार्थी तर घडतीलच पण शाळेचं देखील नाव मोठं होत राहो अशाच सदिच्छा देते. आणि आज तुम्ही तिघही या ठिकाणी सहभागी झालात आणि आम्हा सगळ्या श्रोत्यांची इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
2: थँक्यू
1: मॅम. मॅडम धन्यवाद, आपणही आम्हाला आमचे विचार प्रकट करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आम्ही तिन्ही शाळेच्या वतीने आपलेही आभारी आहोत. थँक्यू सो मच.
0: येस, थँक्यू सो मच. तर मंडळी, PBM म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणाहून आज जागृती पाटील, रिद्धी देसले, मजहर अली, लियाकत अली सय्यद हे त्यांचे शिक्षक, असे तिघेही आज आपल्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित झालेले होते. फ्लोआचं काम किती छान पद्धतीने सुरू आहे याविषयी आपण आज जाणून घेतलं. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कसम सुहाके या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची. गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलंय.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे गुलशन बावरा यांचं इंद्रजीत या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मंडळी, मराठी गाणी जी प्रत्येक मराठी माणसाच्या मनाच्या जवळ असतात, अशाच सुंदर सुंदर गाण्यांच्या गीतकारांचा प्रवास उलगडणारा, त्याचबरोबर त्यांच्या कविता, किस्से असं खूप काही असणारा हा आपला कार्यक्रम माझ्या मातीचे गायन. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आरजे मनासोबत. आज आपण ज्या गीतकारांना भेटणार आहोत त्यांचं नाव घेता क्षणी आपल्याला आठवते ती गझल. कळलंच असेल ना तुम्हाला, मी बोलणार आहे सुरेश भट यांच्याबद्दल. सुरेश भट मराठी मधील एक प्रसिद्ध कवी. भट साहेबांचा जन्म 15 एप्रिल 1932 साली झाला. त्यांचा जन्म झाला अमरावती इथे. भट साहेबांनी मराठी भाषेत गझल हा प्रकार रुजवला, त्यामुळेच त्यांना गझल सम्राट असं मानाने संबोधलं जातं. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती, त्यामुळेच सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली आणि त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. लहान वयात आलेल्या या अपंगत्वावर मात करत पुढे त्यांनी लिहिलेले ही गीत आपणा सर्वांनाच स्फूर्तीदायक असं आहे. ऐकूया आजच्या आपल्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं, सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं, उशक काल होता होता काळ रात्र.

शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्यांची आई स्वतः हार्मोनियम वाजवत. त्यांना मैदानी खेळ खेळायला जाऊ शकत नसल्यामुळे आपल्या लाडक्या मुलाला त्यांनी बाजाची पेटी आणून दिली. भट साहेबांचे वडील श्रीधर पंत हे देखील संगीत प्रेमी होते. त्यांनी HMV चा एक ग्रामोफोन आपल्या या मुलासाठी आणला होता. मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एकदा तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीताची आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँड पथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवत. संगीतातील गती पाहून श्रीधर पंतांनी सुरेशला रितसर संगीत शिक्षण द्यायचं ठरवलं आणि प्रल्हाद बुवा घरी येऊन शिकवू लागले. आजारी असताना सुरेश भट तासन तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. त्यांच्या गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत 1984 साली झाला होता. त्यावेळी साथीदार होते पेटीवरती हृदयनाथ मंगेशकर. अंथरुणावरती बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा गान सोपान हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकर यांचा संगीत खंड असे ग्रंथ सुरेश भट यांनी त्या काळात वाचले होते. त्यांनी गान सोपान ची अनेक पारायण केली होती. 1952 त्यांना तबला शिकावा असा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवत. आईने लहानपणापासूनच त्यांचं व्याकरण आणि वृत्त असं अगदी पक्क करून घेतलं होतं. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे एक सुंदर गाणं, मलमली तारुण्य माझे तू.

1995 साली सुरेश भट बी ए पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवलं होतं. त्यांनी लिहिलेल्या कवितांचं एक चोपडं हृदयनाथ मंगेशकर यांना एका फुटपाथवर सापडलं. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अजरामर केल्या. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर इत्यादी लोकांनी गायलेल्या आहेत. भट साहेबांचं एक खूप आवडणारं गाणं, मेंदीच्या पानावर मन अजून झुरतंय ग.

त्यांच्याबद्दल एक गझलकार असं सांगतात की एखादा शेर सुचला की मग भट साहेबांचा सारा चेहराच कमालीचा बोलका होत असे. प्रथम ते डोळे खिलखिले करीत, मंदपणे मान हलवीत आणि मग मान थोडीशी वर करून थोडे इकडे थोडे तिकडे बघत, जणू काही हवेत तरंगूनच तो शेर त्यांच्याशी बोलतोय. मग ओठांचा किंचित चंबू करून हाताची जुळवलेली पाचही बोट ओठाजवळ आणीत, मग बोट जराशी दाट विलग करीत आणि मग तो शेर समोरच्याला ऐकवत. आपसुकच बाहेर पडणार तेच स्वतः लगेच म्हणत, अजून काम करावं लागेल पण जमीन तर निश्चित झाली. आता आता ही गझल ताब्यात आलीच. शेर कसा असावा असं म्हणायचे, बंदुकीची गोळी सुटल्यासारखा सटकन सुटायला हवा, ऐकणाऱ्याच्या थेट काळजातच जायला हवा. भट साहेबांच्या अखेरच्या काळात काही महिने आधी म्हणजे 2002 उत्तरार्धात भट साहेब पुण्यात आले होते. तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते ते, आणि सप्तरंगाचे काम तिकडे नागपूरला अखेरच्या टप्प्यात होते. थकलेली गात्रे, शिणलेला देह, पण तितकीच जोरकस वाणी आणि त्याहूनही ऊर्जेचा प्रपाती स्रोत असलेले त्यांचं मन. रुग्णालयातही ते सप्तरंग मधील गझला आर्ततेने म्हणून दाखवित. रुग्णालयात त्यांनी गप्पांच्या मैफलीत म्हटलेली गझल आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. कुठवर माझा जीव असा मी जाळत राहू, कुठवर माझा जीव असा मी जाळत राहू, कुठवर मी फसव्या आशांवर बाळत राहू. मी माझ्या जगण्यावर शोधू कुठले औषध, मी माझ्या जगण्यावर शोधू कुठले औषध, कुठवर ऐसा रोग इथे मी पाळत राहू. कशास मारू गेल्या दिवसांना हाका, कशास मारू गेलेल्या दिवसांना हाका, कुठवर मी येथेच खिन्न रिंगाळत राहू, कुठवर मी येथेच खिन्न रिंगाळत राहू. भट साहेबांची गझल सादर करण्याची रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका वॉर्ड बाय यांची फरमाईशही ते आजारपणाच्या या अशा अवस्थेतही मोठ्या खुशीने पुरवत असत. त्यांचीच एक गझल ऐकूया, समजावुनी व्यथेला समजावताना आले. श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. सुरेश भटांनी आपल्याला एवढी उत्तमोत्तम सुंदर सुंदर गाणी दिली की त्यातली आपल्या आवडीची सर्व गाणी या एका भागात घेता येणार नाहीत. तेव्हा पुढच्या शनिवारी आपण भेटूया पुन्हा सुरेश भट यांच्या अनेक सुंदर अप्रतिम रचनांसह. तोपर्यंत मी आरजे मना तुमचा निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
3: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
2: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: नौशाद साहब, हिंदुस्तान के सीनियर मोस्ट म्यूजिक डायरेक्टर, उनका ये दूसरा रूप है, शायर भी हैं और ये उनका कलम पेश कर रहा हूँ.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आख मिचोली या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात। योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।
3: अरे चलो चाचा जाग गए हैं। अरे हाँ पप्पू उठ, चलो चलो जल्दी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकावर. आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, निदा फाजली यांचं बेपनाह या चित्रपटामधलं. संगीतकार खय्याम. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल तो पागल है या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात दयावान या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची. जॉली मुखर्जी, सपना मुखर्जी आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅलेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बघ हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं. दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किस में है दम. यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं हम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: जा रहे.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय। प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक।

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजलेत, आज मंगळवार, जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। श्रोतेहो रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं, संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी। सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखान या हा कार्यक्रम, सादर करते विश्वास देशपांडे। 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र। सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम, सादर करत्या कविता गायथनी। दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम, संवादक प्रमोद पुराणिक। दुपारी 1:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करत्या प्रांजली आफळे। 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी, संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी। दुपारी 3:00 मैत्रकट्टा। संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 63। जय जय।

0: श्रोते हो, समर्थ म्हणतात, घरी कामधेनू असताना दुसऱ्याच्या दारोदार ताकाची भिक्षा मागत फिरणाऱ्या करंट्याप्रमाणे श्रीहरीचा चित्तातील सहजानंद सोडून वादाच्या भरी भरणारा मनुष्य मूढच समजावा. आपल्या हातात चिंतामणी असताना त्यापासून हवे ते श्रेष्ठ पदार्थ मागून घेऊन परमतृप्त होण्याचा योग असताना जर कोणी त्याच्याकडे काचेचे तुकडे मागत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे. श्रोते हो, ताक हा पदार्थ असार आहे, कारण त्यात दूधही नाही आणि लोणीही नाही. त्याचप्रमाणे सुस्वरूप असलेला आत्मा आपल्यात व्यापून असताना आपण मात्र असार असलेल्या विषय सुखाचा शोध घेत फिरत असतो. हाच मार्मिक दृष्टांत या श्लोकात समर्थ देतात. मुळात मनुष्य जन्म मिळणे हेच भाग्याचे लक्षण आहे आणि त्यातून आपल्याला हरीचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण जर वादविवादच करीत बसलो तर मात्र हरी आपल्यापासून दूरच राहणार. हरी बोध सांडूनी विवाद लागे. हरीचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याची प्राप्ती करून घेता येते, पण तसे न करता वादविवाद करीत बसलो तर आपल्याला हरी मिळेल का? श्री समर्थ म्हणतात की भगवंताचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो माणूस किंवा जो मनुष्य निष्फळ वादविवादात सापडतो त्याचे वागणे त्याच्या अहिताचे आहे. घरात आपल्या इच्छेप्रमाणे रत्ने माणके देणारा चिंतामणी जर आहे आणि त्या माणसाने त्या चिंतामणीकडे काचेचे तुकडे मागितले तर काय होईल? चिंतामणी त्याला हवे तितके काचेचे तुकडे देईल, पण जगाच्या दृष्टीने हे वेडगळपणाचे होईल की नाही आणि त्या व्यक्तीचे हसे होईल की नाही? अगदी हीच परिस्थिती मनुष्याच्या बाबतीत झालेली असते. परमात्म्याच्या प्रेमात रंगून जाण्याच्या ऐवजी आपण मात्र वादविवादात मूढपणे गुंगून जातो. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. केवळ वादामध्ये अडकलेला चिंतामणीने खरे मूल्य असलेले रत्न देऊन सुद्धा त्याचे मूल्य तो जाणून घेऊ शकत नाही. त्या रत्नांना तो काचेच्या मण्यानितकी कवडीमोल किंमत देतो. असा हा मनुष्य वादविवादामध्येच गुंतून बसला आणि विषय भोगाची साधने जर मागत बसला तर ती साधने त्याला उदंड मिळतील, परंतु तो परमात्म्यापासून मात्र दूर जाईल. बुद्धी चातुर्याच्या जोरावर वाद करणाऱ्या माणसाची परिस्थिती सांपत्तिक स्थिती सुधारेल, त्याला यशही मिळेल, पण तो परमात्म्याच्या जवळ जाईल का? तर नाही. म्हणून श्रोते हो, बाष्कळ वादात अडकून पडण्याऐवजी दृढ निश्चयाने भगवंताचे ज्ञान प्राप्त करून त्याची श्रद्धेने भक्ती करूया. हाच खरा साधन मार्ग आहे, नाही का? जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: पर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

वृत्त साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साही लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा पार्टनर।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना अंजान यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मोहरे या चित्रपटामधलं गीत. गीतकार शक्ती कुमार. संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं. यानंतर संगीत ऐकूया हसरत जयपुरी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली. या चित्रपटामधलं असद भूपाले यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन,

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करीत असतो. माझी सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी रेडिओ विश्वास हे ॲप डाउनलोड करावे आणि ते डाउनलोड केल्यानंतर 24 तास गाण्याचाच आनंद घेऊ शकतीलच. पण दर मंगळवारी दुपारी 12:30 किंवा रात्री 8:30 जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस हे गुंतवणूकविषयीचं मार्गदर्शन विनामूल्य ते ऐकू शकतील. काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 74,267 बंद झाला. या निर्देशांकाने एक दिवसाची घट 508 अंश दाखवली आणि एक वर्षाची घट 8.82%. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा निर्देशांक 23,383 ला बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 165 अंश दाखवली आणि एक वर्षाची घट 5.53%. साधारणपणे निर्देशांकातल्या 30 कंपन्या आणि निफ्टीमधल्या 50 कंपन्या आणि हे निर्देशांक यांचं जर आपण दोघांमधलं नातं बघितलं तर साधारणपणे 3:1 असं प्रमाण पडतं. म्हणजे जर निर्देशांक 3 घटला तर निफ्टी 1 घटतो. परंतु तरीसुद्धा एक वर्षाच्या चढउतारामध्ये यामध्ये फरक पडू शकतो. म्हणून काल निर्देशांक बंद होताना 8.82% निर्देशांकातली सेन्सेक्सची घट आणि 5.53% निफ्टीची घट अशी दिसून आली. परंतु जसजसं आपण ब्रॉड मार्केटचा विचार करतो आणि मग त्यामध्ये BSE 100, BSE 200 किंवा BSE 500 या निर्देशांकाचा विचार करतो, त्यावेळेस BSE 500 हा निर्देशांक काल 35,078 बंद झाला. एक दिवसाची घट 340 अंश पण वर्षाची घट फक्त 2%. मग अशा वेळेस काही श्रोत्यांचे प्रश्न आले होते की आम्हाला समजा बाजाराशीच जर संलग्न राहायचं असेल आणि आम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल प्रेम नसेल तर मग तुम्ही वारंवार म्युच्युअल फंडाकडे या आणि छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे येण्याची गरज आहे असं नेहमी का सांगता. प्रश्न चांगला होता. आणखी एक दुसरा प्रश्न आला की मोठ्या कंपन्या योग्य ती भांडवल वृद्धी देत नाही, मग अशा वेळेस आम्ही छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि त्याच्यातून जर नफा कमवला तर त्याच्यात चुकीचं काय आहे. दोन्ही प्रश्न अतिशय बरोबर आहेत, परंतु तरीसुद्धा या प्रश्नांमध्ये काय नेमकी चूक आहे आणि काय करायला पाहिजे हे या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक व्यक्ती बाजारासाठी भरपूर वेळ देऊ शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावे की छोट्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावे. साधारणपणे असा अनुभव येतो की मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समधली भांडवल वृद्धी ही कमी असते आणि याच्या उलट छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भांडवल वृद्धी जास्त मोठ्या प्रमाणात मिळू शकते. परंतु छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची जोखीम जास्त असते आणि ती जोखीम स्वीकारण्याची ज्याची तयारी असते त्यानेच छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. आता आपण या ठिकाणी फक्त खाजगी क्षेत्रातल्या काही बँका आणि त्या बँकांच्या शेअर्समध्ये वर्षभरामध्ये काय वधघट झाली याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. AU स्मॉल फायनान्स बँक या बँकेच्या शेअर्समध्ये ज्या व्यक्तीने एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती त्या व्यक्तीने वर्षभरात 42% भांडवल वृद्धी घेतली. आणि याउलट ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराने वर्षभरात फक्त 7.2% वाढ घेतली. मग याचा अर्थ ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा AU स्मॉल बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर काय झालं असतं? मला 7%ऐवजी 42% भांडवल वृद्धी मिळाली असती, बरोबर आहे. परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीचा जर विचार केला तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ॲक्सिस बँक ही निश्चितच चांगली ठरेल. याचा अर्थ AU स्मॉल बँक वाईट आहे असं अजिबात नाही, परंतु कोणत्या गुंतवणुकीमधून केव्हा बाहेर पडायचं हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या एका बँकेचा विचार करू. बंधन बँकेने एक वर्षाची वाढ ही 21% दिली आणि या उलट HDFC बँक या बँकेच्या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना एक वर्षाचं नुकसान हे 23% सहन करावं लागलं. म्हणजे एक छोटी बँक 22% वाढ देते आणि त्या दुसरी बँक 23% नुकसान करते. मग याचा अर्थ पुन्हा बंधन बँक चांगली आणि HDFC बँक वाईट अशा निर्णयाप्रत गुंतवणूकदार येऊ शकत नाही. HDFC बँकेने किंवा HDFC बँक आणि HDFC लिमिटेड या प्रवर्तकांनी या संचालकांनी HDFC बँक आणि HDFC लिमिटेड यांचं विलीनीकरण करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य नव्हता असं आमचं मत आम्ही या ठिकाणी वारंवार मांडलेलं आहे. आणि तेच मत आम्ही परत सांगतो की मर्जर विलीनीकरण झालं आणि विलीनीकरण झाल्यानंतर किमान 4 ते 5 वर्ष द्यावे लागतील ह्या बँकेला, तेव्हा विलीनीकरणाचे फायदे दिसू शकतील. याचा अर्थ संचालकांनी हा निर्णय दीर्घकालाचा विचार करून घेतलेला निर्णय आहे. मग आतापर्यंत ज्यांना HDFC बँकेच्या शेअर्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळाली, 95 साली हा शेअर फक्त 10 रुपयाला मिळाला होता याची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीतला जो शेअरमध्ये घट दिसते ती एकतर सहन करण्याची गुंतवणूकदाराची तयारी पाहिजे. बँकेच्या शेअर्सचं उदाहरण हे फक्त उदाहरणादाखल वापरलं आहे, परंतु प्रत्येक उद्योगात अशा प्रकारच्या घटना घडत असतात. जर आपण पेंट इंडस्ट्री, पेंट उद्योगातले वेगवेगळे शेअर्स याचा जर विचार केला तर वर्षानुवर्षे चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी देणारा एशियन पेंट हा शेअर आज निश्चितच मागे पडला आहे. परंतु तो कायमस्वरूपी मागे राहणार नाही आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीत जर शेअर्स घेतलेले असतील, शेअर्स मिळालेले असतील काही वर्षापूर्वी, तर ते शेअर्स सांभाळणं आणि आपल्याकडच्या शेअर्सची संख्या वाढवत जाणं, कारण मोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगले असतात असा आमचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आणि एशियन पेंटने 1983 साली 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 23 रुपये आधी मूल्य घेऊन जो दिला होता त्या गुंतवणूकदारांनी 83 ते 2026 43 वर्षात या कंपनीकडून प्रचंड नफा कमावलेला आहे. नफा म्हणजे भांडवल वृद्धी, बोनस शेअर्स, लाभांशाचे वाटप या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आता पुढचा प्रश्न येईल की खरोखर इतकी वर्ष शेअर सांभाळायचा का? गेल्याच आठवड्यात ट्विटरवरती एका गुंतवणूकदाराचा फोटो बघितला. त्या व्यक्तीचं वय होतं 96 वर्ष आणि त्या व्यक्तीने इन्फोसिसचे शेअर्स पब्लिक इश्यू पासून सांभाळले, ते आजतागायत कधी विक्री करण्याचा विचार केला नाही. मग ज्यावेळेस सोयी नव्हत्या त्यावेळेस गुंतवणूकदार एक प्रकारची त्यांच्यावरती सक्ती होती की शेअर्स सांभाळायचे, कारण विक्रीच्या सोयी नव्हत्या आणि त्या तुलनेने आता खरेदी विक्री करणं खूप सोपं झालंय. पण खरेदी विक्री सोपी झाली याचा अर्थ ज्याला आपण प्रलोभन म्हणतो की पटकन खरेदी विक्री करायची, हे प्रलोभनं जास्त वाढली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा शेअर सांभाळण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आता खूपच कमी झालेला आहे. आणि तो इतका कमी झाला आहे की एक वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आणि एक महिना म्हणजे सांभाळण्यासाठी चांगला, अशा प्रकारचा या क्षेत्रात आता अनुभव येतो. आणि म्हणून शेअर्सच्या बाबतीमध्ये हे सांगणं अत्यंत आवश्यक होतं. आजसुद्धा गुंतवणूकदारांनी जर स्मॉल कॅपच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळू शकेल. आणि त्यामध्ये अनेक स्मॉल कॅपच्या योजना आहेत, त्या योजनांची एक वर्षाची भांडवल वृद्धी जर सांगितली तर आश्चर्य वाटेल. युनियन बँकेचा जो म्युच्युअल फंड आहे त्या स्मॉल कॅपने एक वर्षाची वाढ 17% दिलेली आहे, तर बँक ऑफ इंडियाचा जो स्मॉल कॅप फंड आहे त्याची एक वर्षाची वाढ 12% आहे. सुंदरम स्मॉल कॅप एक वर्षाची वाढ 10% आहे. आणि म्हणून ज्या गुंतवणूकदारांकडे मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत अशा गुंतवणूकदारांनी थोडासा क्षेत्र बदल म्हणून स्मॉल कॅप या योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणि स्मॉल कॅपची गुंतवणूक ही कंपनीमध्ये करण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केली पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीतकार मदन मोहन.

0: जवाब
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
2: विश्वास नाशिककरांचा
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा कॉर्नर
3: आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत आराधना या चित्रपटामधलं संगीतकार सचिन देवबर्मन
4: अच्छा ये बात है तो तुम भी सुन लो तैयार हो जाओ जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब सच सच देना डन
5: डन
4: डन अच्छा तो ये बताओ बागों में बाहर है मैंने पूछा बागों में बाहर है गलियों के निहार है

0: सोमवार है,
1: है, है।
0: आज सोमवार है,
1: अरे बाबा है।
0: तुमको मुझसे प्यार है,
1: है।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
3: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
2: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
2: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: म्हणजे रोगामुळे जर स्त्रीस रजस्त्राव होत असेल तर त्या कारणाने ती अशुद्ध होत नाही, कारण शारीरिक रोग अन्य रक्तस्त्रावाने होतात, तो प्राकृत स्त्राव नसतो. इथे हे सांगू इच्छितो की आपल्या देशातील बहुतेक आदिवासी वनवासी स्त्रिया त्या 4 दिवसात घरातल्या पाण्याला अजिबात शिवत नाहीत, कारण पाण्यावर मानसिक परिणाम लवकर होतात हे त्यांना सांगायला कोण गेलं होतं. आमच्या भारतातील अदमासे 7 लाख खेड्यांमध्ये वावनात ऋषी आणि ब्राह्मण ऋषी विचार निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने वाटत फिरले, हे कसं विसरता येईल. आणि हा शुद्ध वैद्यकीय विचार स्मृतीतून मिळत असेल तर स्मृती वाईट असू शकतात. कुठलाही ग्रंथ वाचल्याशिवाय त्याला चांगलं वाईट म्हणू नाही, अन्यथा तो त्या माणसातील मूर्खपणा असतो. अशा अर्थाचे सुभाषित संस्कृतमध्ये आहे, आणि असं असेल तर त्या मूर्खांची संख्या न मोजलेलीच बरी. अजून एक श्लोक येतो, राजानम हरते तेजहा शूद्रानम ब्रह्मवर्चसम सूतकेशुच यो भुंगते स भुंगते पृथ्वी मलम. म्हणजे राजाचे अन्न राजस दोषयुक्त तेज हरण करते, शूद्राचे अन्न ब्रह्मतेज हरण करते, सूतकाच्या अन्नाचे भक्षण म्हणजे पृथ्वीचा मळ खाणेच होय. या श्लोकास वाचल्यावर मी वडिलांना विचारले होते, कारण माझे वडील शिक्षक होते, कदाचित म्हणून सरकारी पगार घेणारे तेजोहीन असतात का. तेव्हा वडील म्हणायचे, तेजस्विता टिकवण्यासाठी मी स्वाध्याय करतो. असे वैचारिक विनोद वासंवाद माझे आणि माझ्या वडिलांचे व्हायचे. आता शूद्राबद्दल पुन्हा आक्षेप येण्यासारखा आहे, आणि शबरीचे उदाहरणही आहे. रामाचे ब्रह्मतेज कुठे नाहीसे झाले, पण शूद्र हा शब्द बरेच ठिकाणी वैचारिक अशुद्धता व वैचारिक मागासलेपणा व शारीरिक अस्वच्छता आणि अनियमितता अशी शूद्रता म्हणून येतो. हे आम्हास कसं कळेल, आम्ही जर सुसंस्कृत नाही तर. आता तर कोरोना शिकवतोय स्वच्छता आणि शुद्धता. तिसरी गोष्ट सूतकासंबंधी, इथे गफलत होते. सूतहा आणि सूतकहा एकच, पण जिथे मनुष्य मृत झाला आहे तिथे सूतक असते. तिथले भक्षण असा अर्थ घ्यावा का सूतपुत्र असा घ्यावा. मग सूतपुत्र कोण, तर औशनस संहितेत ब्राह्मण कन्येस क्षत्रियापासून उत्पन्न झालेला पुत्र म्हणजे सूतपुत्र, उदाहरणार्थ विदुर असा जाणावा असे लिहिले आहे. मग पुन्हा प्रश्न येतो, श्रीकृष्ण तर कृष्ण शिष्टाईचे वेळेस विदुरा घरी जेवले. एक, ते प्रत्यक्ष योगेश्वर होते. दोन, दैवादिकांच्या वागण्याचे अपवाद आपण साधारण मनुष्य घेऊ शकतो. तीन, आम्ही आचार विचाराने हीन वागून धर्मग्रंथांवर आक्षेप घेण्याचे काम त्याच धर्मात जन्मून पुन्हा निर्लज्जतेने घेऊ शकतो. हे प्रश्नही निर्माण होतात. पण प्रत्यक्ष भीष्मांना धर्मोपदेश सांगण्याची व आसुरी प्रवृत्तीस जरब असणारा विदुरासारखा मानव श्रेष्ठच, म्हणून भगवान त्याचे घरी उतरले व जेवले. समविचारीकडे उतरावे, दुःशासनाकडे नाही, हे श्रीकृष्णास कुणी सांगायला हवं. आणि जिथे सूतक आहे तिथे त्रास कसा द्यावा, जिथे सूतक असते तिथे दुःख असते, तिथलं अन्न कसं भक्षण करावं, कारण अन्नम वृत्तिकारणाम श्रेष्ठम, म्हणजे अन्न हे माणसाची वृत्ती तयार करतं. असे निरनिराळे प्रश्न आणि उत्तरे मनात निर्माण होतात. पृथ्वीचा मळ म्हणजे मी मृत्तिका म्हणजे माती समजतो, चूक असल्यास सांगावे. खरंच आज एक एक श्लोक समजायला वेळ कुणाकडे आहे, आणि तो न समजताच आम्ही फक्त प्रश्नांचा भडीमार करतो व तोही आक्षेपजनक. कधी असा प्रश्न पडतो, आमच्या ऋषींचे नाव व त्यांचे लिखाण 4 युगे टिकले, आम्ही आणि आमचे नाव आम्ही मेल्यावर दुसरेच दिवशी जग विसरेल, तरी हा आक्षेपांचा निर्लज्जपणा करण्याचं धाडस होतं कसं. कठीण आहे. ऋषींना नमस्कार करतो व थांबतो. उर्वरित पुढील भागात इत्यलम. धन्यवाद.
1: तर श्रोते

हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं.
3: एक महल हो सपनो का.

महल हो सपनों का, एक महल हो सपनों का।

मन भर लो, मर जाओगे प्यार कर।

आपका।

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: आरोग्यासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद असीज यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरणों की सौगंध या चित्रपटामधलं.

एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्वास.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत केते हे मुश्को राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे करिश्मा कुदरत का या चित्रपटामधलं. इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना किशोर कुमार यांच्या आवाजात. छुपा रुस्तम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सचिनदेव बर्मन यांचं.
1: Mm-hmm. Mm-hmm. Yeah.

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.
1: मुझे सब पागल कहते हैं और मैं सबको पागल कहती हूँ. कौन सच्चा कौन झूठा क्या मालूम. अरे हाँ,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सर मी श्रीमंत आहे या कथेचा पुढील भाग. मयूर म्हणत होता, सर विश्वास ठेवा, मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेल मी. सर मी गरीब आहे हे ठरवलं कोणी हो? मी चुकतोय बोलताना, कळतंय मला, पण सर ते नाव तसंच राहिलं तर मात्र मी आजारी पडेल. ते तेवढं नाव फळ्यावर तर माझं पुसून टाकायला सर. अचानक तो उठला आणि त्याने माझे पाय धरले. त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे, तुला नको आहे ना आर्थिक मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत कसा ते मला जरा सांगशील का? मला कळलं नाही. सर माझ्या अभ्यासाच्या वया बघा, कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंड हँड वापरतो, खरं आहे सर, पण मजकूर सर तोच असतो ना, मनात काय उतरतं ते महत्त्वाचं नाही का सर? सर माझे 5वीपासूनचे मार्क बघा, मी नेहमी पहिल्या 3 आहे सर, आणि गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून निबंधापर्यंत सगळी बक्षिसं ही मलाच मिळाली आहेत. हो ना सर? सर सांगा ना मग मी गरीब कसा? मयूर मला विचारत होता. आता बघाचंच दुःखाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. खरंच मयूर, तुला या पैशानं मदतच होणार आहे. माझं हे बोलण्याच्या आताच मयूर म्हणाला, सर ओ मदत कसली, माझी श्रम करण्याची वृत्ती तुम्ही नाहीशी करताय. शाळाच फी देते म्हटल्यावर जिद्दीने शिखरावर जाण्याची माझी इच्छा हरवून जाईल. सर संचयिका आहे ना शाळेची, त्यात माझं पासबुक बघा, कुठल्याही वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम शिष्यवृत्तीच्या पैशातून मी साठवलेली आहे. मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही मला निवडलं असावं, पण सर मीच नाही, आमचं घर श्रीमंत आहे सर. घरातले सगळे काम करतात, काम म्हणजे सर कष्ट करतात. बाबा स्टेशनवर हमाली करतात, आई धुणं भांडी करते, मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या घेते. सर वेळ कसा जातो समजतच नाही हो, दिवस कसा संपतो हे कळतच नाही हो. शाळेतल्या वाचनालयाची पुस्तकं सर्वात जास्त मी वाचली आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही मी पत्र पाठवतो. सर माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र आहे. सर आहे ना मी श्रीमंत इतर मुलांपेक्षा? आता तर तो स्मितरेषाने मोहरला होता. सर उरलेल्या वेळामध्ये मी शेजारच्या काकांकडून पेटीही वाजवायला शिकलो आहे. रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनी बुवा किती छान गातात, ऐकताना भान हरपून जात. त्यांच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी त्याला विचारलं, व्यायामशाळेत जातोस का रे? सर तेवढी फुरसत कुठली हो, घरातच रोज 24 सूर्यनमस्कार आणि 50 बैठका घालतो. अंगावर एक थरार उमटला कौतुकाचा. सर मी श्रीमंत आहे या कथेचा उत्तरार्ध पुढील मंगळवारी दुपारी 2 तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. प्रेम धवन यांचं, मन्नाडे यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं. आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटामधलं गीत. आणि हे गीत ऐकणार आहोत मन्ना डे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं रातों का राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात अजनबी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात मंडी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजानी ह्यांचं आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकात. हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं, एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार, नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

खुट खुट से

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

सघन बरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: संत तुकयाचे राग आणि लोभ दोन्ही टोकाचे बरं का. पंढरीला जाण्यासाठी मनाची जी तडफड आहे ना, ती सुद्धा साधी सुधी नाही. अंतर्यामीच अग्नीच्या ज्वाला लागाव्यात अशी. विठाई जननीला पाहणं हाच आता सुखाचा सोहळा, दुसरं काहीही नाही. विठ्ठलाचे चरण पाहणं हीच एक आस.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर. श्री

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.